श्रोत सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ 1948 अर्थात 25 मे 2026. श्रोत, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला

श्रोता, आता आपण शरद सुटवणे आणि सहकरांच्या स्वरातील शिवषडाक्षर स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अनुराधा पोडवाल आणि सहकरांच्या स्वरातील भूपाळी. रचना आहे सुधीर मोघे यांची, तर संगीत आहे सुधीर फडके यांचं.

क्षेत्रपण अजित कडकडे यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं नंदू होणप यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्र कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात संत जनाबाई यांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे अण्णा जोशी यांचं.

श्रोतातज आपण मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात अनुराधा कोडवाल यांच्या स्वरात संत जनाबाई यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं अण्णा जोशी यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात डॉक्टर सदाशिव जावडेकर यांच्या संगीत नियोजनात पंडित संजू अभ्यंकर यांनी गायली आशिष केसकर यांची भक्तिगीत रचना.

श्रोत्यात आपण पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातील आशिष केसकर यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्यामराज यांची हिंदी भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे अमर उत्पल यांचं.

0: श्रोत्रोत्तर आपण समूह स्वरामध्ये सूर्यकांत खांडेकर यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. श्रोत्रो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात बीज प्रक्रियेचे फायदे याविषयी सचिन जगताप यांची संकलित माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कृषीवाणी या सदरामध्ये पाहणार आहोत बीज प्रक्रिया म्हणजे काय आणि बीज प्रक्रिया करण्याचे फायदे. तर शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे बीज प्रक्रिया म्हणजे हलके किडके रोगयुक्त आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करून अशा बियाण्याचे रोग व किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला आपण बीज प्रक्रिया म्हणत असतो. बीज प्रक्रिया करत असताना त्याचे फायदे, यामध्ये पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते. बियाणे व रोगाद्वारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येणे या ठिकाणी शक्य होते. बियाण्याभोवती बुरशीनाशकांची सुरक्षित कवच तयार होते व रोपांना शेतात प्रस्थापित होण्यास मदत होते. रोग नियंत्रणाच्या खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बचत या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकते. बियाण्याची उगवण शक्ती वाढून उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण वाढ या ठिकाणी करू शकतो. साठवणगृहात साठवणुकीदरम्यान बियाण्यांचे संरक्षण बीज प्रक्रियेमुळे होऊ शकते हे आपण वारंवार पाहिलेले आहे. पीक एकसारखे वाढावे व मशागतीचा खर्च कमी यावा म्हणूनही बीज प्रक्रिया केली जाते. बियाण्याचा दर्जा वाढला तर बाजारामध्ये त्याला चांगल्या प्रकारचा भावही या ठिकाणी मिळू शकतो. मग बीज प्रक्रिया करत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? तर बीज प्रक्रियेसाठी वापरवायची औषधे सर्व बियाण्यास दिलेल्या प्रमाणात सारखी लागतील याची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. ती कमी झाल्यास रोगापासून पुरेसे संरक्षण मिळत नाही व जास्त झाल्यास बियाण्याला अपाय होतो. प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद करणे व डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरणे हे आपण या ठिकाणी कटाक्षाने टाळले पाहिजे. त्यापूर्वी असे बियाणे थंड व कोरड्या हवेमध्ये सावलीत साधारणतः 24 ते 48 तास या ठिकाणी वाळवणे गरजेचे आहे. प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरड्या जागेत सावलीत ठेवून वाळवून ते पेरणी करणे हे अत्यंत महत्वाचे ठरते. शेतकरी बंधूंनो, यानंतर बीज प्रक्रियेसाठी ड्रम वापरावा. तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्रमाणामध्ये बियाणे व औषधे घालून मडक्याचे तोंड फडक्याने बांधावे व मडके तिरके उभे आडवे सुलटे असे काही काळ हलवावे म्हणजे सर्व बियाण्यास एकसारख्या प्रमाणात औषध लागू शकते. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्याने ते खाल्ले जाणार नाही याचीही कटाक्षाने काळजी घेणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या रोगाच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या बीज प्रक्रिया या ठिकाणी आपण करत असतो. मग या ठिकाणी अशा काही बीज प्रक्रिया आहेत ज्या आपल्याला जाणून घेणे खूप गरजेचं आहे. यामध्ये जैविक किंवा जीवाणू संवर्धन प्रक्रिया असते. मग ही प्रक्रिया नेमकी कशी असते? तर 1 लिटर गरम पाण्यामध्ये 125 ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करणे गरजेचे आहे आणि हे द्रावण थंड झाल्यावरती त्यातील पुरेशा द्रावणात 200 ते 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन मिसळणे गरजेचे असते. 10 ते 12 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीत पातळ थरात पसरून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडणे खूप गरजेचे असते. शिंपडलेले मिश्रण हलक्या हाताने बियाण्यास चोळणे गरजेचे आहे. बियाण्यास प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे रायझोबियम किंवा स्पुरद विरघळणारे जीवाणू खत यांचे मिश्रण करून लावणे गरजेचे असते. तर शेतकरी बंधूंनो, हे होते बीज प्रक्रिया पद्धती व त्याचे फायदे. आजच्या कृषीवाणी या सदरामध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत मी सचिन जगताप आपली रजा घेतो. नमस्कार.
0: श्रोत्रो, आता आपण कृषीवाणी या सदरामध्ये

0: बीजे प्रक्रियेचे फायदे याविषयी सचिन जगताप यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सुरक्षित आरोग्यम धन
1: हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
3: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळी मधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे.
2: मॅडम तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
3: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो तर त्यावेळी पहिला आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्त्रावावर असतं, त्याच्यामुळे काय होतं की तिचा त्या कामावरती फोकस राहत नाही आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे म्हणजे तणावमुक्त राहणार आहे आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे कोणत्या वेळी घ्यायची आहे ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल आणि जे काही तिचा मेंटल स्ट्रेस आहे ताणतणाव आहे तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
2: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
1: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

दुपारी 2:05 आणि पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 अंश सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमानवाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या जागतिक हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमेट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 अंश सेल्सिअस ते 1.4 अंश सेल्सिअस च्या दरम्यान वाढली आहे. दर 10 वर्षात सुमारे 0.2 डिग्री सेल्सिअस ने तापमान वाढत आहे. गेल्या 10 वर्षातील काळ हा इतिहासातील सर्वात उष्ण काळ म्हणून नोंदला गेला आहे. जर तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर पृथ्वीवरील हवामान संकट अत्यंत घातक आणि नियंत्रणाबाहेर जाईल अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळ

0: ठीक 6:55 झाली आहेत. ऐकूत आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. पंततपूर्वी जाहिरात संदेश.
1: संधे

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काय खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: श्रोता, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7 वाजता विवेक सिंधू हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:41 गीतांजली हा मराठी चित्रपटांचा कार्यक्रम. ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 8:30 आम्ही सहक्षितकृत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करूत. सकाळी ठीक 10 वाजता विशेष गीतगंगा हा संवादात्मक कार्यक्रम. 10:30 मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांमधील कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. सकाळी 11 वाजता पाऊलवाटा हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. आजच्या पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विठ्ठल दत्तात्रय काळे यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. निवेदन डॉक्टर श्रीधर आघाव यांचं. सकाळी 11:30 गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानस गण हा कार्यक्रम. 11:40 मिश्र संहिता कार्यक्रम. दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी ठीक 5 वाजता भारताच्या माननीय महामहिम राष्ट्रपती श्रीपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये पद्म पुरस्कार 2025 नागरी गुंतवणूक सोहळा या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही सहक्षितकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आज सायंकाळी ठीक 5 वाजता. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम. 7:30 कृषी विषयक कार्यक्रम माझा वार माझाशी वार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8:45 समाचार संध्या. ठीक 9 वाजता न्यूज 8 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोता, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षितकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोता, आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो माव,
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन

विविध दृष्टांत देऊन मुकुंदराज स्वरूपाचं ज्ञान करून देत आहे. विवेकसिंधू हा ग्रंथ गुरु मुकुंद आणि जैत्रपाळ शिष्य यांच्या संवादातून आकाराला आला आहे. मोक्ष म्हणजे काय याबद्दल अनेकांची अनेक मतं आहेत. बुद्धी, सुख, दुःख, प्रयत्न, इच्छा, द्वेष, संस्करण, पाप आणि पुण्य हे नवगुण नष्ट होणे म्हणजे मोक्ष असं वैशेषिक मानतात. परंतु जोपर्यंत अज्ञान नाहीसं होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही. देह बंधनाला अज्ञान हेच कारण असल्यानं विपरीत ज्ञानाचा कोंबही मोक्षात अडसर ठरतो. शिष्य विचारतो, कोण आहे मी? पंचमहाभूते, पंचतन्माची, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही 24 तत्वे म्हणजे मी नव्हे. विश्व, तेजस, प्राज्ञ हे जाणणारा जो तो मी आहे. कुणत्रय ही अविद्येची निर्मिती आहे. आत्मा मात्र सर्वांना पाहणारा दृष्टा आहे. तो सर्वांचा आश्रय आहे, सर्वांचा साक्षी आहे. पाण्यावर शेवाळ निर्माण होतं ते पाण्यामुळं आणि त्याच पाण्याला ते झाकून टाकतं. तसं ज्ञानरूप असणाऱ्या आत्म्याचं खरं रूप अज्ञानामुळं झाकलं जातं. अज्ञानामुळं स्वतःचं स्वरूप प्रकाशित होत नाही. सर्व इंद्रिय व्यापाराचं कारणही असूनही तो अकर्ता आहे. मुकुंदराज सर्परज्जू दृष्टांताचा आधार घेऊन म्हणतात, दोरी हा सर्पाचा आश्रय असते. भासमान होणारा सर्प हा दोरीचा आश्रय नसतो. तसं चैतन्य हे जडाचं आश्रयस्थान असतं. म्हणून चैतन्यरूप आत्मा हा देहाचं आश्रयस्थान आहे. तेच आपलं खरं सत्य स्वरूप आहे. मुकुंदराजाने गुरु शिष्याच्या संवादातून वेदांताचं अद्वैत तत्वज्ञान मराठी भाषेत मांडण्याचा पहिलाच प्रयत्न केला आहे. रसिकतेऐवजी ब्रह्मज्ञान विरूपकाची भूमिका घेऊनही कितीतरी दृष्टांत आणि व्यावहारिक दाखले तत्वज्ञानाच्या स्पष्टीकरणासाठी मुकुंदराजांनी दिले आहेत.

0: अशी ही सदाफुली आकाशवाणी
1: FM प्रसारण सहवाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेजानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात 66 पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन. मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करावं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा बाद फेरीत प्रवेश. उद्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात संघादरम्यान पहिला सामना. आणि राज्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस. पुढचे 2 दिवस बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. पद्म पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी 66 जण

0: उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित असतील. यावेळी 2 जणांना पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येतील. राज्यातून 15 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरच्या निमजी गौंडखैरी परिसरात 100 एकरावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
1: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिकची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
0: सध्याची स्थिती पाहता आणखी कितीतरी प्रमाणात लॉजिस्टिक्सच्या व्यवस्थेत वाढ होण्यास वाव दिसत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणालाही मदत होईल आणि पर्यायाने लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी करता येईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1 अब्ज 30 कोटी डॉलर्स खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1 अब्ज 9 कोटी होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्राम विकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक अडचणींबाबत मोठी कबुली दिली आहे. या प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून चुकीने जास्त आणि चुकीची फी कपात झाली असल्याचं मंडळाने मान्य केलं असून अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त घेतलेली फी परत केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल असंही सीबीएसईनं याबाबत जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे. मराठवाड्यासह राज्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे. एलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येऊन कमी पाण्यावर तग धरणारी पिकांची निवड, पेरणीपूर्व बियाण्यांवर योग्य बीज प्रक्रिया, मिश्र

0: पीक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब, ठिबक आणि तुषार सिंचनासह शेततळे, पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देण्याचं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक पद्धतीनं शेती करावी असंही त्यांनी सांगितलं आहे. शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य, इतिहासाचे अभ्यासक डॉ गनी पटेल यांना काल प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर इथं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पटेल यांना गौरवण्यात आलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं वितरण काल ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रंगकर्मी बंकटपुरी पुरस्कार अभिनेता संकर्षण कराड यांना, रंगमंचीय कार्यगौरव पुरस्कार अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांना, तर विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदीप भोकरे यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्या वतीनेही सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा काल पार पडला. यावेळी आकाशवाणीचे लातूर जिल्ह्याचे वार्ताहर पत्रकार शशिकांत पाटील, संगीत क्षेत्रात आसावरी बोधनकर जोशी, निवेदक सुशील सूर्यवंशी, महेश हेड्डा, बालाजी जगताप, अण्णाराव खोडेवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे तसंच नागपूर इथल्या दीपाली आणि अंजली राठोड यांना सन्मानित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालये आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ व ल देशपांडे यांचं काल निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. नांदेड शहरात साठे चौक परिसरातल्या 2 मुलांचा गोदावरी नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. 14 वर्षीय रणवीर शिंगाडे आणि 13 वर्षीय गणेश डोंगरे हे दोघं नगिना घाट परिसरात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात 2203 क्विंटल आंबा दाखल झाला असल्याचं बाजार समितीकडून सांगण्यात आलं. ही या हंगामातली आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली असून दर्जानुसार आंब्याला प्रतिक्विंटल 4500 ते 7500 रुपयांचा भाव मिळाला आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी तर दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर 40 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ अंतिम 4 मध्ये खेळणार आहेत. पहिला सामना उद्या धरमशाला इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. राज्याच्या विविध भागात काल मान्सूनपूर्व पाऊस झाला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागातही काल जोरदार पाऊस झाला. दरम्यान येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात 66 पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन आणि शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचं ठीक 7:21 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: तुम्हाला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा पुढच्या शोधू पाऊल वाटा श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून
1: शहीदांनी रक्त सांडलं राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या प्राणांची कुरवंदी केली ती काय आपापसात भांडण्यासाठी
2: नाही ही भारत माता सगळ्यांची माय सगळ्यांची तिच्या लेकरांनी एक व्हायचंय राष्ट्रीय एकात्मता मानवता हाच आपला खरा धर्म
3: भारत हमको जान से प्यारा है
1: राष्ट्रीय एकात्मता मानवता हाच आपला खरा धर्म

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब विजावे, त्यातही म्हटले चिंब विजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती हीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्र।

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पट्टी देऊन टाकता. कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतात आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती ज्यावेळा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
2: नाही.
1: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो. आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय करता आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहत. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
2: मनामध्ये
1: येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल

0: अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं
1: हक्काचं
0: स्पीड आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर आपले पत्ते आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो फोटो काढला त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं,
1: त्यामुळे
0: गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
1: अच्छा.
0: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे, म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं,
0: त्यांनी ऑनलाइन थ्रेडचा वापर करायचा.
1: मला विचारायचं की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रँडम आहे, शहरात पण आहे खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे, 45% लोक, त्यात शहरी भागाला ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताची आपली डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम, ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा.
0: आणि ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला, QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात, आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे जातात, तो काय करतो QR कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय ते QR कोड वरती पिन नंबर टाका तुम्हाला पैसे मिळून जाते, पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळे कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: बरोबर. आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: OTP शेअर नाही, QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा.
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे OLX वरती ते जातात, OLX वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायचे असतात, मग सायबर गुन्हे काय करतो, मी घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला ऍडव्हान्स पाठवतो, आता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आता अकाउंट एक 10,000 चा ॲडव्हान्स पाठवतो म्हणून.

0: क्यू आर कोड पाठवतो.
1: अच्छा,
0: मग क्यू आर कोड याला काय वाटतं की ते पैसे मला येणार आहेत. मग क्यू आर कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे, आणि ज्यावेळेला ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटला पैसे जातात त्यावेळेला विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत.
1: नक्कीच सर. पण सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला, आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता, किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधी तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा,
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: परीक्षित फेगडेयांचे सिद्ध विनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडेयांचे सिद्ध विनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: एफ एम सी आयचं हे बीड केंद्र आहे. श्रोता सकाळचे ठीक

सात वाजून 41 मिनिट झाले आहेत. प्रसंगी तो गीतांजली हा मराठी चित्रपटीदांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या श्रोत्या ऐकूयात राम लक्ष्मण यांच्या संगीत निर्देशनात उत्तरा केळकर, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायली आपली माणसं या चित्रपटातील. कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना.

0: सो तो आता आपण सुधीर फडके यांच्या स्वरात आराम हराम आहे या चित्रपटातील जगदीश खेवडकर यांची गीतरचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं सुधीर फडके यांचंच. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: या स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.
1: आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा. श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
3: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
2: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट आत्मा मलिक online.com.
6: श्रोतो गीतांजली या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात रवींद्र साठे, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अबोली या चित्रपटातील कविवर्य नाद व मानूर यांची गीतरचना, संगीत नियोजन निशिकांत सदाफुले यांचं.

श्रोत्यात आपण आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अबोली या चित्रपटातील नादो महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजवतो निशिकांत सदाफुले यांचं. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट इजांचा कार्यक्रम संपला. गीतांजली हा मराठी चित्रपट इजांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता सहक्षित करत आहोत. समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:23 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसे तर सुरू असं ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं

न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल, तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचंही सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही तुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900च्या पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे, परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशू पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या

0: फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तर सदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुक्षामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना, मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित होत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कविवर्य बाबू बोरकर यांची गीतरचना श्रीधर फडके यांच्या स्वरात. संगीत नियोजन आहे श्रीधर फडके यांचं.

0: श्रोते आता आपण वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनात लता मंगेशकर यांनी गायलेली कविवर्य भारा तांबे यांची गीतरचना आपण ऐकलीत. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: अस्सल मराठमोळी गाणी मराठी चित्रपटातली शब्द संगीत आणि स्वरातून मराठी पण सपलेली
2: सागरी किनारा ओला सुगंध वारा हा सागरी किनारा
1: मधुर गाणी हळुवारपणे तुमच्या मनात उतरलेली
3: बोलीन जेथे चढेल त्याला जेना बोलीन चढेल ते
1: गाणी मनाचा ताबा नकळत घेऊन हृदयात दाटलेली श्रोते हो अवश्य ऐका गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम दररोज सकाळी 7:40 आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
0: श्रोते भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा श्रीधर फडके यांच्या स्वरातील गीत रचना आहे सुरेश भट यांची तर संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही मटले चिंब विजावे, त्यातही मटले चिंब विजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती हीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी।

श्रेय भावदारा या सुगमगीतांच्या कार्यक्रमात शेवट ऐकूयात. आशा भोसले यांच्या स्वरातील जे के उपाध्ये यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं.

क्षेत्रातून आशा भोसले यांच्या, स्वरातील जे के उपाध्याय यांची गीतरचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं यशवंत देव यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. श्रोतो, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो

0: तर क्षितिश, मागच्या भागाच्या शेवटी तो लता दिदींच्या घरी गेलास आणि त्या सगळ्या भेटीची आठवण सांगत होतास.
1: लता दिदी आल्या बाहेर आणि आम्ही उठलो आणि त्या इतक्या गोडपणे मला बसा बसा म्हणाल्या. तिथे बसल्या आणि आमच्याशी गप्पा मारत होत्या. तर ही एक फार महत्वाची आठवण आहे. मी संगीत मंगेशकरांना संगीतच म्हणायला हवं, ते संगीत क्षेत्र आखले असंही म्हणून उपयोगाचं नाही. तर हा संगीताशी एक फार जवळचा अनुभव आहे. आणि मी म्हटलं तसं की आता थेट माझ्या कुठल्या करिअर निगडीत गोष्टीशी संबंधित नसेल हा, तरी अंगी लागणारा अनुभव आहे
0: नक्कीच.
1: आणि असे अनेक अनुभव आहेत की जे मी आता लहानपणापासून माझ्या वडिलांनी मला वेस्टर्न क्लासिकल, इंडियन क्लासिकल, भावसंगीत अशा सगळ्या प्रकारच्या संगीताची सवय लावली. आणि जे आता अभिनय करताना सुद्धा कामी येतच की मला आबाची गाणी माहिती आहेत, मला मायकल जॅक्सनची गाणी माहिती आहेत, पण त्याचबरोबर मला लतादिदींची, रघुनाथांची, ग्रेसनची गिरणी गाणी माहिती आहेत, भजनही माहिती आहेत, हरची महिमा आताही माहिती आहे, भीमसेनजींची गाणीही माहिती आहेत, बाबूजींची गाणीही माहिती आहेत. तर हे आपल्यावर झालेले संस्कारांचा प्रश्न आहे.
0: प्रश्न
1: हे माझ्या आयुष्यामध्ये प्रिव्हिलेजेस आहेत याची मला जाणीव आहे. यात माझी काही कौतुक नाही माझ्या याच्यात, पण माझ्यावर झालेल्या संस्कारांचं केवळ हे देणं आहे की मला आता जगभरातल्या संगीताची स्पर्श करावा इतकी जाणीव दिली आहे. बीथोवन, मोझार्टची सिम्फनीज असतील ज्या नंतर मी नाटकांमध्ये वापरल्या माझ्या, तर हे कुठनं आलं की ते एस्थेटिक म्हणजे ती ब्युटी अप्रिशिएट करण्याचं कौशल्य माझ्या पालकांकडनं आणि माझ्या भोवतालातनं झालंय माझ्याकडे.
0: बरोबर. आणि त्यातूनही त्यातल्या एखाद्याच गाण्याचा, एखाद्या घटनेचा कायमचा आपल्यावर परिणाम होऊन जातो आणि ते शब्दरूपानं पण कोरलं जातं. माझं लक्ष होतं तुझं, तुझ्याकडे बोलताना सगळ्या आठवणी तू सांगत होतास, पण गाण्याचं मात्र फक्त एकाच गाण्याचे बोल तुझ्या तोंडून निघाले, हा सिनेमा. आता मला वाटतं इथंही कुठेतरी एक प्रिंट असतं त्या त्या गाण्याचं, शब्दाच्या नुसार. बरं, एवढ्या तर तू फक्त त्या गाण्याचा उल्लेख केला, काय कनेक्शन आहे?
1: कुणाच ठाऊक, मला ते गाणं खूप लहानपणापासून अर्थात मी ऐकत आलोय. माझे बाबा घरी ते पण अतिशय त्यांना ते स्टेज फ्राईट आहे, ते कॉन्शियस होतात, ते लोकांसमोर गात नाहीत, त्यांना पब्लिक स्पीकिंग ही अजिबात आवडत नाही माझ्या वडिलांना. म्हणजे माझे पणजोबा नट होते, मी अभिनय करतोय आता, माझे आजोबा साऊंड डिझायनर होते, या सगळ्यात माझी आत्या खूप उत्तम नटी आहे. तर त्याच्यात हा द्विचच वाटतो अनेकदा आम्हाला की बाबांना आधी इतकी स्टेज फ्राईट येते, पण त्यांचा कलेचा व्यासंग प्रचंड आहे. त्यामुळे घरात त्यांच्याबरोबर आम्ही जी मंडळी राहतो त्यांना हे पुरेसं माहिती की त्यांनी या सगळ्याची आवड किती आहे. तर हा सिनेमा आता इतके वेळा ते घरी गुणगुणत असायचे, इतरही इतके अभंग

0: योगी तो म्हणत असायचे की ते असं मनात बसलेलं आहे आणि त्याची काहीतरी चाल बघा ना ती तुमच्यावर असं गारूड करते
1: खरं
0: आणि ती दिदींच्या आवाजात अर्थात जे ऐकायला वाटतं तर मला असं वाटतं आपण आलोय इथवर तर त्या गाण्याकडे वळायला
1: हरकत हरकत नाही आणि चालीबद्दल तुम्हाला श्रीनिवास कळेंचे चाले देत
0: अर्थात
1: संत तुकारामांच्या चपखल बसलेली
0: 100% आणि हा ची नियम आता न फिरे माघारी पैसले शेजारी गोविंदाचे या शब्दाची ताकद आहे आणि मी मला असं वाटतं हे आणि अशी अनेक गाणी आहेत जी न कंटाळता सतत ऐकत असतो तर त्यातलं हे अतिशय माझा
1: आवडतं ऐकूया

न फिरे माघारी खरं शब्द आहे, पण थोडंसं आणखी माघारी फिरूया, थोडं आणखी मागे जाऊयात. त्या काळातल्या गाण्यांविषयी आपण बोललो, नाटक तू फार पुढे जाऊन केलं आहेस, त्या काळातला सिनेमा किती आठवतो तुला? आणि

0: उसी काय काय प्रिंट लहानपणच्या तुझ्या मनावर?
1: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे एक तर, आणि दुसरं म्हणजे माझ्याशी संगीताविषयी बोलणं चाललेलं असताना एक महत्वाची आठवण मी सांगायची राहील, म्हटलं नंतर सांगूया अशी आहे. ए मालिक तेरे बंदे हम हे गाणं मला असं वाटतं माझं बालपण जर कुठल्या गाण्याने मार्क लिहिलं असेल तर ते हे गाणं का ते सांगतो. आणि खूप गमतीचा भाग आहे हा, पण महत्वाचा आहे. माझे पणजीबा ब्लॅक अँड व्हाईट काळात मिळतात, त्या काळात काम केलेलं आहे अभिनयाचं, दिग्दर्शनाचंही. इनफॅक्ट माझे आजोबा साऊंड डिझायनर म्हणून काम करताना त्यांनी ब्लॅक अँड व्हाईटच पुरेसं काम केलंय. आता हे जे मालिक तरी बंद होम आहे, पाहिलं गेलं तर मला त्या गाण्याबद्दल इतर काही माहिती नाही, म्हणजे पूर्वी होती पण ते माझ्यासाठी इतकं महत्वाचं नाही. मी इतकं तिसरीत असताना माझे आजोबा गेले, पण तोवर मला कधी रात्री झोपवायचं असेल तर ते मला थोपत ए मालिक तरी बंद होम गायचे. आणि ग्रेट गायचे का नाही, गायक होते का मुळीच नाही, पण त्यांना ते गाणं यायचं. त्यामुळे मला माझं असोसिएशन असं त्या गाण्याशी की आई वडील काही गोष्ट सांगू, आई खूप गोष्टी सांगून मला झोपवायची, रोज नवीन गोष्टी तयार करायची सांगताना की आपल्याला काय सांगून झोपवा म्हणून. आणि मला तिथे श्रम आठवतात नाही, पण म्हणजे इतकं मी सुजाण असेपर्यंत झालेलं आहे. पण मला काही जण तरी रात्री झोपताना मी हट्टाला पेटायचो मी आजोबांना, आणि ते शूटिंगसाठी बाहेर वगैरे असतील तर मला अक्षरशः करमायचं नाही. मला खरोखर वाटतं की मला अधिक आणखी बरीच वर्ष मिळायला हवी होती त्यांच्यासोबत. मला जर आणखीन चार गोष्टी कळायला लागल्या नंतरची, पण खैर म्हणजे त्याला आता आपण काहीच करू शकत नाही. पण मला आठवतंय ते गेले तेव्हा त्यांना कॅन्सर झाला होता, 80 वर्षी ते गेले. तेव्हा जेव्हा ते हॉस्पिटलमधनं सगळे ते ऑपरेट करून वगैरे घरी आले, सगळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर, त्यावेळेला ही रात्री मी त्यांना त्यांच्या त्या अवस्थेत झोपवताना त्यांना थोपट्याला लावायचो आणि म्हणायचं माझ्यासाठी गाणं, आणि ते ऐ मालिक तरी बंद होऊन माझ्यासाठी गायचं, आणि मगच मी झोपायचो.
0: खूपच अगदी थेट असा हा कनेक्ट आहे.
1: मला वाटतं तुम्हालाच योग्य कल्पना असेल गीतकार संगीतकारांविषयी या गाण्या.
0: हो, अर्थात वसंत देसाई यांचं संगीत असलेलं पंडित भरत व्यास यांचं ते गीत आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या आवाजात पण ते गाणं आहे, एक व्हर्जन त्यांच्या आवाजात पण आहे.
1: आणि दोहा की बाराहत मधल्या गाणं मला नक्की आठवलं.
0: नक्की. आणि आता तू म्हणाले की सगळं ब्लॅक अँड व्हाईटचा संदर्भ सांगत होतं, हे गाणं कलरमध्ये पण नंतर करण्यात आलं.
1: कल्पना
0: त्याच्यात ते पण संस्कार त्या गाण्यावर झालेत. आणि पुन्हा अनेक किस्से या गाण्यांचे नक्कीच आहेत. पाकिस्तानात एका शाळेनं एका संस्थेनं प्रार्थना गीत शाळेचं म्हणून त्याला निवडलेलं आहे. आणि गेली अनेक वर्ष दशक ते काम सुरू आहे. तर अशा अनेक आठवणी. आणि मुळात ज्या आठवणी आता आजोबांच्या संदर्भात सांगत होतात, शेवटचा क्षण वगैरे, हे गाणं त्या शेवटच्या क्षणी पण जे जन्मभर प्रार्थना ज्या नायकानं ही गायली आहे त्याच्या शेवटी पण स्वतः संध्या तीर बाजूला बसून हे गाणं गाताना आपल्याला दिसते. आणि मुळातच जो आवाका आहे ह्या गाण्याचा तो पुन्हा एकदा लखलख चंदेरीची आठवण करून देणार, सगळ्यांना सामावून घेणार. विशांधारामचं म्हणून तर हे दिग्दर्शन आणि एकूणच या सगळ्यांची जी कथा होती, कथानकामुळे पण हा चित्रपट आणि हे गाणं आपल्या खूप लक्षात राहिलंय.
1: आणि शांताराम बापू हे आमच्या घरात अतिशय प्रिय आहेत एकदम, आणि निर्विवाद ते अतिशय विजयी दिग्दर्शक होते. त्या काळात माणूस सारखा सिनेमा करणं, दोन की बाराहत करणं, यासाठी प्रचंड विजन लागते. कुंकू सारखा सिनेमा करणं
0: प्रश्नच आहे.
1: आणि एकतर नाना म्हणजे केशवराव माझा पणजोबा, ते शांताराम बापूंकडे राजकमलला खूप काळ काम करायचेच. ते प्रेम झिरपत आजोबांपर्यंत आलंच होतं. आणि माझे वडीलही माझ्याशी अजूनही अनेक विषयांवर, प्रचंड माझे वडील चित्रपट आणि या सगळ्या विषयावर बोलतात, खूप बोलतात. आणि म्हणजे थोडस मला अभिमानास्पदच गोष्ट म्हणून सांगायची वाटते, अर्थात माझं पुन्हा त्यात काहीच क्रेडिट नाही, पण तरी की मला अगदी मग किती 4 ते 5 वर्षांचा असेल तेव्हापासून मला वडिलांनी गॉडफादर विषयी सांगितलंय, आणखीन जुन्या फ्युजिटिव्ह क्राईम बद्दल सांगितलंय, मार्लन ब्रँडोच्या इतर कामांबद्दल सांगितलंय. आणि हे फार दुर्मिळ आहे मला असं वाटतं.
0: नक्कीच नक्कीच.
1: त्यामुळे या सगळ्या लीगमध्ये शांताराम बापू हे नाव कायम लहानपणापासून येत राहिलंय आमच्या घरात की त्यांचे सिनेमा. आणि पुन्हा आमच्या घरात गंमत म्हणजे नानांचा आणि शांताराम बापूंचा खूप पत्रव्यवहारही आहे, तर तिने पत्र त्यांच्या हस्ताक्षरातली खूप वाचलेत, जी आहेत अजूनही घरी आमच्या.

0: ते आहे हो काहीतरी माझा
1: प्रश्न प्रश्न
0: फार जवळ कौटुंबिक नातं आहे.
1: नक्की. आणि वेगवेगळी वर्जन पण या गाण्याची त्या चित्रपटात आहेत. एक त्यातला मला प्रकार खूप छान आवडतो की प्रोज आणि म्युझिक असं दोन्हीचा पण एक इकडे फक्त शब्द उच्चार केलेले आहेत आणि तिकडे गाण्याचे सूर त्याच्या मागे जोडलेले आहेत. तोही प्रकार त्या काळात मला वाटतं इतका चांगला टेक्निकली तो वापरला गेलाय. मला त्याची पण झलक आहे. पण मग आपण पूर्ण गाणं
0: ऐकतो. अगदी अगदी अगदी 100%.
1: तर आधी संगीतकार वसंत देसाई यांच्या आवाजातलं ते वर्जन ऐकूया अगदी छोटस आहे आणि मग ती लोकप्रिय लता मंगेशकर यांच्या स्वरातली रचना.
2: ऐ मालिक तेरे बंदे हम,
3: ऐ मालिक तेरे बंदे हम,
2: ऐ देव

0: युवाणीसारख्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांसाठी आणि नाटकांसाठी वगैरे वगैरे, मधला जो सगळा काळ आहे पुन्हा डेव्हलप होण्याचा, तुझ्या कॉलेजचा असेल वगैरे वगैरे, त्या काळातलं संगीत जे बदलत चाललेलं होतं, म्हणजे अगदी तुला काय म्हटलं ए आर रहमानचा काळ, माझा अंदाज आहे
1: अर्थात अर्थात अर्थात ए आर रहमानचा तर प्रचंड प्रभाव आहे आपल्या सगळ्यांवरच मला असं वाटतं, पण आमच्या पिढीवर निश्चितपणे, ज्यांनी फार रोजा बॉम्बे आणि कुठली उर्मिलाबाजून करमिर खान रंगीला एकपासून इतक्या सिनेमा आणि त्याचा सूर कसा बदलत गेला याचा इतका प्रभाव आमच्या पिढीवर आहे, त्याच्यात निश्चितच एक ए आर रहमानचा फार मोठा वाटा आहे. पण ए आर रहमानची माझी अतिशय जवळची आणि गमतीदार आठवण अशी आहे की एक गाणं आलं होतं हम्मा हम्मा, म्हणजे हम्मा हम्मा
0: बॉम्बे
1: हम्मा हम्मा हम्मा हे बॉम्बे मधलं गाणं, आणि मी तेव्हा खूप लहान होतो, आता किती वेळा चित्रपट मला आठवतही नाही खरं तर, पण खूपच लहान होतो, 4 वर्षांचा 5 वर्षांचा असेल, आणि मला त्या हम्मा या शब्दाशी तेव्हाचा संबंध म्हणजे गाय गाय किंवा म्हैस म्हणजे हम्मा, तर मला इतकं मजेशीर वाटायचं की गायीवर गाणं केलंय एका चित्रपटात हम्मा हम्मा नावाचं, आणि मी सतत ती बॉम्बेची कॅसेट एकदा आणली त्याच्यावर सतत रिवाइंड करत करत हम्मा हम्मा लावायचो, मग ती बिघडली कॅसेट मग नवीन आणली, हे सगळं झाल्यावर माझे आजोबा बीइंग साऊंड रेकॉर्डिस्ट आणि डिझायनर त्यांनी हम्मा हम्मा गाण्याची ए आणि बी साईडचा लूप करून आणला होता, कुठलीही साईड लाव ए आणि बी पूर्ण लूपवर हम्मा हम्मा तो आणणार. तर आमच्याकडे तो जुना मोठा टेप रेकॉर्डर होता, त्यात मी दिवसभर घरी असलो की हम्मा हम्मा लावायचं,
0: बरोबर
1: अशा झोन मध्ये मी असायचो. आणि त्यानंतर माझ्या आईने असं पूर्ण मलाही आठवत नाही, पण माझ्या आईने मला सांगितलं मुंबईला एकदा रेल्वे स्टेशनवर घेऊन ती मला उभी होती आणि स्टेशनवर गाय होती प्लॅटफॉर्मवर, तर तिथे ती गाय बघून मी जोरात हम्मा हम्मा गायला लागलो आणि भोवतालची लोक बघून हसायला लागली. त्यांच्यासाठी ती गमतीची गोष्ट होती की याला गाय बघून हम्मा हम्मा गाणं आठवतंय, कारण अर्थात मोठं झाल्यानंतर हम्मा हम्माचा अर्थ निराळा आहे आणि माझ्यासाठी तो निराळा होता, पण ही या गाण्याची फार जवळची आठवण आहे की मला वाटतं ती कॅसेट माझ्याकडे अजूनही तशीच आहे.
0: पण एक बरं झालं ना, तू फक्त कॅसेटच ऐकत होता, व्हिडिओ कॅसेट बघितलेलं होतं.
1: नाही
0: सोनाली बेंद्रे त्यात दिसतात, एक अफलातून नृत्य रचना त्यात आहे, पुन्हा प्रभुदेवाने गणेशन त्यांचे बंधू
1: ऍब्सोल्युटली नंतर जाऊन पाहिली अर्थात सगळं, पण तेव्हा मला काही म्हणजे चित्रपट पाहणं आणि असं हा फार काही मोह नव्हता, गाणी मात्र निश्चित खूप ऐकायचो आणि हम्मा हम्माचा हा लूप लागल्याचं मला आठवतंय, ती कॅसेट अजूनही आहे आणि माझ्याकडे
0: बरोबर
1: ज्याचं ए आणि बी साईड दोन्हीवर 5-6 वेळा सलग तेच गाणं वाजतं
0: मस्त.

क्षितिश छान गप्पा रंगतायत या रहमान आणि हम्मा हम्मा विषयी आम्हाला आणखी ऐकायला आवडेल, पण आजच्या भागाची वेळ इथे संपत आली आहे. पुढच्या भागात यावर नक्की बोलूया. श्रोतहो, युवा अभिनेता क्षितिश दाते याच्याशी झालेल्या गप्पा विशेष गीत गंगा या कार्यक्रमात आपण ऐकत आहात. आज दुसरा भाग आत्ताच आपण ऐकला. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा विशेष गीत गंगा.

श्रोतृत्वापन विशेष गीतगंगा हा कार्यक्रम ऐकलात. विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:32 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल्ली या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिल्ली सिक्स या चित्रपटातील मोहित चव्हाण यांनी गायलेली गीत रचना, संगीत ए आर रेहमान यांचं.

0: गाता रहे मेरा दिल। हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम।
1: नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई।
2: गाता रहे मेरा दिल कार्यक्रम अवश्य ऐका आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून दररोज सकाळी 10:30 पासून।

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे. समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

0: शतवतदापन कमल खान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात द ट्रिपीचर या चित्रपटातील रजत अरोरा यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्देशन होतं विशाल आणि शेखर यांचं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: अरे वा, खूप दिवसांनी.
5: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
4: अहो तेच, 60 रुपये.
5: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
4: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
5: आणि दुसरी?
4: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
5: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
4: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
7: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपर फास्ट
8: एक्सप्रेस के यात्री. ताई, तुला नहीं हला, मोबाइल चार्ज करायचा होता.
9: तुझे डोकं चार्ज कर.
8: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
9: पाहिलंस?
8: बाबा थांबा, मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
9: बुद्धू, सुधर जरा.
8: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
10: आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा. श्रोतेहो, पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका.

0: दर सोमवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून।
1: ताई, हे बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू।
1: दाखव। हा, माझा फेवरेट कलर।
2: नेहमी शॉपिंग।
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे।
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील।
5: आय नो ना।
4: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।

श्रोत्यात आपण विभा सराफ आणि सहकाऱ्यांच्या स्वरात रांझे या चित्रपटातील कवी गुलजार यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजे होतं शंकर अयसन लॉय यांचं. श्रोत्यात गाता रहे मेरातील हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पहिली या चित्रपटातील कवी गुलजारजी यांचीच रचना. या रचनेसाठी संगीत आहे M.M. करीम यांचं.

0: आपण सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पहिली या चित्रपटातील कवी गुलजार यांची गीतरचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं यम यम करीम यांचं. बरदाशदेव, या गीतरचनेबरोबरच आजचा गातार आहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गातार आहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.
1: गाता

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. श्रोता ऐकूयात पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात विठ्ठल दत्तात्रय काळे यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग दुसरा. निवेदन डॉक्टर श्रीधर आघाव यांचंच. ऐकूयात पाऊलवाटा हा कार्यक्रम.
1: श्रोतो नमस्कार. आजच्या पाऊलवाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.

0: आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल दत्तात्रय काळे यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. महाविद्यालयीन जीवनानंतर मग आपला 1987 ला पदवीधर आपण झालात.
1: होय.
0: आणि पदवीधर झाल्यानंतर मग पुढे काय केलं?
1: पुढे 2 वर्ष मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण एम ए इंग्रजीचं तिथे घेतलं.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर 1-2-3 वेगवेगळ्या संस्थेत काही कालावधीसाठी मी सेवा पण केली.
0: हो.
1: आणि त्या संस्थेत किंवा ते वर्ग तुकड्या अनुदानित वगैरे अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्या कारणानं मला सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की मला अर्निंग म्हणजे पैसे मिळवणे याच्याशिवाय म्हणजे पैसे मिळवणे 4 पैसे तरी मिळाले पाहिजेत.
0: बरोबर.
1: याला कुठल्याही प्रकारचा पर्याय नव्हता.
0: कमवा आणि शिका.
1: हा. म्हणजे अशा प्रकारची स्थिती होती की आता आपण काही ना काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी त्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथं पैसे मिळत नाही तिथं काम केलं नाही.
0: बरोबर.
1: 5-4 महिन्यानं मी

0: बदलत राहिलो आणि मग पुढं 1995 ला मी स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय बीड इथं सेवेत दाखल झालो. साधारणतः 1996 पासून अनुदानावर मला पगार सुरू झाला.
1: हो, 95 आणि 96 एक वर्षानंतर
0: लगेच 96 ला तेव्हापासून ते

0: आपल्याला मग आपलं पदव्युत्तर शिक्षण 1989 ला झालं.
1: होय.
0: आणि मग पुढे बी एड वगैरे केलं काही आपण?
1: 1900 त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर मला जाणीव झाली की आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर बी एड करावं लागतं.
0: हा.
1: तोपर्यंत जसं चाललंय
0: तसं
1: तसं चालत राहिलं.
0: हा.
1: आणि नंतर जाणीव झाली की याच्यासाठी बी एड करणं आवश्यक आहे. माझे मित्र भगवान विद्यालयात अंकुश आगाव म्हणून मुख्याध्यापक
0: हो
1: हे बी एड ला होते गेवराईला.
0: हा.
1: त्यावेळेस मी शिकवायला होतो एका शाळेत.
0: हा हा.
1: शिक्षक म्हणून.
0: हो.
1: पण ते असंच मानधनावर मी शिकवत होतो.
0: हो.
1: आणि मग हे तेव्हा तिथं बी एड करत होते.
0: हो.
1: आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला जर खरंच शिक्षक व्हायचं असेल
0: हो
1: खरा खुरा
0: बी एड करा
1: तर आपल्याला बी एड करणं आवश्यक आहे.
0: हो.
1: आणि मग तिथून पुढे मी धडपड सुरू केली की आपल्याला बी एड करावं लागेल.
0: बरोबर.
1: आणि बी एडला मला आंबडला प्रवेश मिळाला.
0: हो.
1: तिथून मी बी एड पूर्ण केलं.
0: हो.
1: आणि मग शिक्षक या भूमिकेत यायला मी पात्र झालो.
0: वा. आणि मग बी एड केल्यानंतर मग दुसरीकडे जॉब वगैरे केला का?
1: मी कोकरमोपासून जवळच असलेलं रायमोहा
0: रायमोहा
1: हे गाव आहे आणि तिथं जालिंदर विद्यालय
0: हा
1: माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
0: हे
1: फार जुन्या काळापासून आहे आणि तिथं मी 6 महिने म्हणजे तिथं ज्युनियर कॉलेजला
0: हो
1: ज्युनियर कॉलेज सुरू झालं.
0: हो.
1: आणि इंग्रजीचा पहिला प्राध्यापक म्हणून मी जॉईन झालो. 6 महिने नोकरी केली.
0: हो.
1: परंतु अनुदान वगैरे ही जी भानगड आहे हे मला काही फारस कळत नव्हतं.
0: बरोबर.
1: मलाही माहिती नव्हतं.
0: बरोबर.
1: पण आपल्याला पगार मिळाला पाहिजे.
0: हो.
1: आणि म्हणून त्या काळात मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या ज्या ज्या रयत सारख्या शिक्षण संस्था वगैरे आहे तिकडं अर्ज करणं माझं चालू होत.
0: हो.
1: आणि मग इथं रायमोच कॉलेज सोडून सावरकरला जॉईन झालो आणि त्यानंतर 1 वर्षानं अनुदानावर आल्यानंतर माझा पगार सुरू झाला.
0: सावरकर कधी जॉईन केलं मग?
1: 1995
0: आणि 1996 अनुदान आलं.
1: हो.
0: की आपलं नोकरी आधी का लग्न आधी?
1: तसं तर दोन्ही बरोबरच म्हणावं लागेल.
0: हो.
1: हे या कारणासाठी 1995 मी जॉईन झालो.
0: हो.
1: आणि मी जॉईन झाल्याच्या नंतर अनुदानावर मी नव्हतो.
0: हो.
1: अनुदान येण्याच्या अवस्थेत
0: हो
1: आलेलो होतो.
0: हो.
1: आणि मग त्यावेळी आमच्या शिक्षण संस्थेतच
0: हो
1: माजलगावला
0: हो
1: सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय
0: हो
1: नामांकित
0: हो
1: युनिट आहे.
0: हो.
1: आणि मग तिथं प्राथमिकला मोती गुरुजी म्हणून प्राध्यापक होते.
0: हो हो हो.
1: तर ते मला शोधत आले.
0: हो.
1: शोधत आले त्यांची माझी भेट अशीच आमच्या सहकाऱ्यापैकी एका हॉटेलमध्ये चहा पान
0: हो
1: या कारणास्तव घडून आणली.
0: हो हो हो.
1: त्यांनी मला माझी मुलगी असं सांगितलं.
0: हो.
1: आणि सगळी पार्श्वभूमी समजावून सांगितली.
0: हो.
1: आणि बघा
0: हो
1: तुमची लग्न करण्याची तयारी असेल तर एवढं
0: हो हो
1: सांगून शब्द सोडून ते निघून गेले.
0: हो.
1: आणि नंतर माझं लग्न
0: हो
1: आणि अनुदान
0: हो
1: हे जवळपास एकाच दरम्यान
0: 1996
1: हा 1996 मी विवाहित झालो.
0: हो.
1: आणि त्यावेळेसच माझा 1-2 महिने अगोदर पगार सुरू झालेला होता. कदाचित मला वाटतं त्याच्यानंतर झालेला असेल पगार सुरू.
0: पगार
1: होय. म्हणजे माझी पत्नी गृहिणी आहे नोकरी करत नाही.
0: मग पहिला पगार मिळाल्यानंतर तुमचा आनंद
1: हा
0: सांगता येईल का?
1: हो. पोटाची सोय झाली म्हणजे किमान. आणि त्या काळातला पगार आहे चंगळ करण्यासारखा.
0: लग्नानंतर पहिला पगार झाला ना?
1: होय होय.
0: मग काही मग मॅडम साठी काही वस्तू वगैरे काही घेतलं का?
1: साधारणतः 94, 95, 96, 97 या दरम्यान

0: जे जे शिक्षक हो अनुदानावर आले
1: हो
0: तर यांना फारसा
1: हो
0: पगार झाल्याचा आनंद
1: हो
0: उपभोगायचा म्हणण्यासारखी परिस्थिती यासाठी नव्हती, कारण बरस उसनवारी करून ठेवलेली असा पगाराच्या आशेन
1: बरोबर
0: अशी अवस्था होती,
1: पगारही कमी होते ना सर, पगारही कमी होते त्याच्यामुळं बरोबर, पण तो आनंद जो होता ना
0: हो ते पोटाची सोय झाली
1: तो आज नाही.
0: हा आणि त्यात आनंद खूप होता, म्हणजे आता आपले प्रश्न हळूहळू मार्गी लागतील ही भावना होती.
1: हो
0: उभं राहता येईल
1: बरोबर. पत्नी घरकाम करणारी असली पाहिजे का नोकरी करणारी, म्हणजे ह्या बाबतीत काय?
0: तसं वैयक्तिक माझ्या बाबतीत म्हणजे एक भावना त्या काळात
1: हो
0: माझ्या पिढीतल्या बऱ्याच कुटुंबात अशी भावना असायची की आपल्या आई वडिलाची किंवा कुटुंबात अन्य भावंड वगैरे असतात, बहीण वगैरे सगळ्याची देखभाल करावी
1: हो
0: अशी प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात भावना होती.
1: हो
0: आणि माझ्या बायकोला आय टी आयमध्ये कॉल आलेला असताना इन्स्ट्रक्टर म्हणून मी थोडेफार प्रयत्न केले असते तर ती सहज जॉईन होऊ शकली असते, पगार सुरू झाला असता.
1: हो
0: पण काय करायचंय.
1: हो बरोबर
0: आहे अशी भावना जी प्रबळ होती आणि त्यामुळं ती गृहिणीच राहिली
1: बरोबर
0: किंवा कुठेही नोकरी वगैरे. हा बाकी म्हणजे कधी कधी आता ऐकायला लागतं मला नोकरी करू दिली नाही वगैरे
1: बरोबर. की वडिलांच्या काळात वडिलांचा दरारा खूप होता आणि तुमच्या सगळी जी पिढी आहे सगळे विद्यार्थी अगदी तुमच्या सहित
0: हो
1: वडिलांना खूप घाबरायचे.
0: हो
1: माता ही झाली एक पिढी.
0: हो
1: तुम्ही नंतर शिक्षक झालात इंग्रजीचेच.
0: हो
1: प्राध्यापक झाला.
0: हो
1: आणि किंवा तुमचा दरारा त्या तुमच्या विद्यार्थ्यावर आहे, मग तुमच्या वडिलाचा दरारा जास्त होता का तुमचा असा काही दरारा वगैरे होता का कसं?
0: खरं तर म्हणजे सगळ्यात जास्त
1: हा
0: आमच्या काळातली पिढी पहिल्यांदा कोणाला घाबरत असेल तर ती बापाला आधी
1: हो
0: आणि गुरुजीला त्यानंतर
1: त्यानंतर
0: म्हणजे सर्वसामान्यपणे गुरुजीला घाबरणारी बापाला घाबरणारी अशी सगळी पिढी त्या दरम्यानची होती. आता घाबरत नाहीत असं म्हणता येणार नाही, त्याचं कारण असं आहे की समाज जो आहे म्हणजे कुटुंब लहान असतं आणि कुटुंब लहान असल्यामुळं एकच मुलगा एकच मुलगी, कारण तत्कालीन कालावधीतली ध्येय धोरण जी होती शाळे म्हणजे शासनाची
1: हो हो हो
0: की लोकसंख्या लोकसंख्या निर्मूलन वगैरे लोकसंख्या झपाट्यानं वाढणे हा सगळ्यात देशातली सगळ्यात मोठी समस्या मानली जात होती.
1: हो
0: आता त्याच्या विरुद्ध अवस्था आहे.
1: हो
0: लोकसंख्येचा विस्फोट
1: विस्फोट
0: त्या काळात झालेला होता आणि लोकसंख्या
1: हो
0: तत्कालीन परिस्थितीत
1: हो
0: हे भारताच्या गरिबीचं कारण मानलं जात होत.
1: हो हो हो
0: आता त्याच्या उलट विरुद्ध परिस्थिती आहे.
1: हो हो
0: आता अपत्य म्हणजे कुटुंबातल्या अपत्यांची संख्या कमी झालेली
1: कमी झाली
0: काही ठराविक धर्माच्या बाबतीत म्हटलं तर म्हणजे त्याच्यावर आपण टिप्पणी करण्याची आवश्यकता
1: बरोबर.
0: आणि मग एक संवाद वडील आणि मुलगा
1: कमी झाला
0: साहजिकच. नाही असं मला नाही म्हणायचं, कारण माझ्या मुलाचा आणि माझा किंवा मी अन्य कुटुंबातही बघतो म्हणजे काही मुली असतील ज्या कुटुंबात मुली आहेत मुलगा आहे यांचा अत्यंत चांगला संवाद असलेली परिस्थिती आहे.
1: हो
0: परिस्थिती काही ठराविक कुटुंबातच हाताबाहेर गेल्यासारखी जाणू शकत असेल, त्याचं कारण असं आहे की प्रचंड आमाप पैसा किंवा वेगवेगळ्या मार्गाने मिळवलेला पैसा जर असेल एखाद्या कुटुंबात किंवा ज्याला अन्य मार्गाने असं म्हणू
1: बरोबर
0: किंवा ज्याला विशिष्ट अशा प्रकारचं म्हणजे वाम मार्गाने आणि मग अशा पिढीमध्ये मुलं न ऐकणारी किंवा वाह्यात किंवा व्यसनाधीन असलेली अशी असू शकतात, पण ही परिस्थिती अपवादात्मक अशी आहे असं मला वाटतं.

0: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था, मग पूर्वीचं संयुक्त कुटुंब चांगलं होतं की आजचं विभक्त कुटुंब चांगलं आहे?
1: म्हणजे असं संयुक्त कुटुंब जे होतं पूर्वीचं हे अगदी लहान नातवाला बघणारे आजी आजोबा असायचे कुटुंबात. म्हणून साहजिकच चांगले संस्कार
0: होत होते
1: कुटुंबातल्या शेवटच्या घटकापर्यंत. ते पाझरत येत होते आपोआप, कारण आजोबा नातवाला सोडायला जायचा असं होत. आता तसं नाही. म्हणजे लेकराला, लेकराकडे लक्ष द्यायला, म्हणजे जसं की आपण म्हणतो, तुम्ही आताच मला प्रश्न विचारला होता की दोघं जर नोकरीला असतील, दोघं सेवेत जर असतील आणि ते दुसऱ्या कुठल्या तरी गावाला जाणं येणं करत असतील, कुटुंबात मागे जी मुलं आहेत ती लेकर, म्हणजे घरातून संस्कार जर चांगले असतील तर ते आपोआप मुलात येतील, ही गोष्ट खरी जरी असली तरी सुद्धा न कळत आई वडिलांच्या ही मुलं कदाचित भरकटली जाऊ शकतात.
0: बरोबर.
1: असाही उलट परिणाम कधी कधी बघायला मिळतो समाजात. अशी परिस्थिती असते. तेव्हा संयुक्त कुटुंब पद्धतीचा, म्हणजे आता तसं पाहिलं तर माझा मुलगा एक सातवी आठवीला असेपर्यंत माझे वडील हयात होते.
0: बरोबर.
1: आणि ते आई वडील वगैरे हे जे आहे तर आमचं संयुक्तच कुटुंब होतं. जवळपास संयुक्त असल्यासारखंच होतं. मी बीड शहरात आल्यापासून मी फक्त बायकोला घेऊन आलो नाही, आई वडील माझ्या सोबत आले.
0: बरोबर बरोबर.
1: बीड शहरात
0: पिढीच वेगळी होती सर.
1: हा.
0: जे बायकोला नोकरीच्या गावाला घेऊन जायचं म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे.
1: हा.
0: ही संस्कारित पिढी होती. म्हणजे नंतरच्या काळामध्ये कुठतरी बिघडलं. म्हणजे लेकराला आजी आजोबा कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये गेलेले लेकरांनी जर बघत असतील लेकर, लहान लेकर, तर मग त्यांच्या मनावर संस्कार चांगला नाही होणार. हे मोठमोठ्या शहरामध्ये आपण आज पाहतो आहोत. आपलं बीड हे खेळच आहे. आणखी
1: हा
0: जो परिसर आहे ते सुसंस्कारितच आहे. इथेही काही भागामध्ये काही कुटुंबामध्ये आपल्याला बघायला मिळतं जे मोठेपणाचा उत्तर आधुनिकतेचा आव आणतात, त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्या लेकरांनी हे बघितल्यानंतर आपल्याला देखील तीच वेळ येणार आहे. सर, आयुष्यामध्ये महत्त्वाची सिदोरी मित्र याच्यापेक्षा वेगळी नाही, याबाबत काय वाटतं?
1: खरं तर व्यक्त व्हायला सगळ्यात जवळची जागा
0: मित्र,
1: फक्त मित्रच असतात.
0: बरोबर.
1: आणि मग जेव्हा म्हणजे कितीही चांगलं असेल वाईट असेल हे व्यक्त व्हायची जागा जर ज्याला मित्रपरिवार जर मोठा असेल किंवा थोडे का होईना मित्र जर असतील तर आत्महत्या करण्याची वेळ माणसावर कधी येत नाही कुठल्याही प्रसंगात.
0: अगदी अगदी. आणि जिथं मोकळं होण्याची जागा आहे,
1: हा,
0: की मनातलं काहीतरी बोलण्याची जागा आहे, तो आत्महत्या करणारही नाही.
1: आणि हे पत्र फक्त मित्रच ऐकून घेतात.
0: हो.
1: ऐकून घेतात, किमान काही मदत नाही करता आली तर दिल तरी देतील.
0: हा, ऐकून घेतात.
1: हा.
0: पण आजकाल ह्या वकळलेल्या चंगळवादामध्ये खरा मित्र कोण हे सुद्धा म्हणजे मुश्किल झालंय सर.
1: नाही पण असतात.
0: हा, तरी
1: ओळखता येतात.
0: हा हा हा. नंतरच्या काळामध्ये आपण नोकरीचा प्रवास जो 1996 पासून सुरू केला आणि सावरकर शैक्षणिक संकुलामध्ये आपण रुजू झालात, त्याच्यानंतर मग आपली पदोन्नती होत होत होत होत 2026 साली आपण मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाला. सर, खूप मनाला स्पर्श करून जाणारे ह्या नोकरीच्या काळातले काही अनुभव आपल्याला सांगता येतील का?
1: खरं तर काम करत असताना सर्व संस्था पदाधिकारी यांनी मला योग्य समजलं.
0: हो.
1: आणि खरं पाहिलं तर एक

0: न्याय अशा प्रकारचा
1: हो
0: निर्णय किंवा संस्था वेगवेगळ्या प्रसंगी माझ्या पाठीमाग
1: हो
0: उभं राहिली आणि म्हणून मला ही पद उपभोगता आली किंवा माझ्यावर दाखवलेला जो विश्वास आहे
1: बरोबर बरोबर
0: त्यामुळं मला हे सगळं करता येऊ शकलं असं मला वाटतं
1: बरोबर
0: त्यात माझ्या कामाचा काही भागही असू शकतो
1: हो
0: म्हणजे प्रामाणिकपणे सेवा करण्याचाही भाग निश्चितपणे त्याचाही वाटा असू शकतो
1: भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपण ऐकून आहोत की शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश करणंच ही पहिली गोष्ट जिकिरीची आहे आणि तिथे एकदा प्रवेश केल्यानंतर ते सगळ्या चालण्या ते सुरुवातीलाच होऊन जातात आणि प्रवेश केल्यानंतर त्यांची खात्री पटल्याशिवाय ते मध्ये प्रवेश देतच नाहीत संस्था चालक पदाधिकारी वगैरे आणि त्यामुळे साहजिकच नंतर त्या तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ते दिसून येतं आणि साहजिकच सामाजिक भूमिका जी आहे संस्थेची जी भूमिका आहे ती निश्चितच तो स्टाफ तो कर्मचारी हे सगळे मिळून ते करत असतात सर टाचन हा जो प्रकार पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये होत्या आता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये आज देखील तो आहे शासनाची वेगवेगळी धोरणं त्याच्यानंतरच्या काळामध्ये बदलली तरी देखील या संस्थेमधलं ध्येय धोरण टाचन याच्या बाबतीत बदललेलं नाही मग ह्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की शिक्षकांनी टाचन काढून वर्गावर जावं की विना टाचन आणि टाचनाचा काय फायदा होतो
0: खरं पाहिलं तर टाचन हे काढलंच पाहिजे
1: बरोबर
0: किमान टाचन काढण्यासाठी तरी शिक्षक पुस्तक किमान उघडून पाहतो
1: बरोबर
0: कारण त्या परिस्थितीत म्हणजे मला जर माझं टाचन काढायचं असेल ॲज अ टीचर म्हणून तर किमान त्या पाठ्यघटकावर ओझरतिका वैर नजर माझी पडल्याशिवाय मला लिहिता येत नाही
1: बरोबर
0: कारण सगळ्याच्या सगळं पाठ तर
1: नसतं बरोबर
0: आणि वेगवेगळ्या वर्गाचे वेगवेगळे घटक शिकवायचे असतात वेगवेगळा टॉपिक चालू असतो आणि मग त्यावेळी लिहायचं काय म्हणजे आपल्याला किमान आज करायचंय काय याच्यासाठी त्याची आवश्यकता असते आणि आपण माग काय शिकवलंय म्हणजे प्रामाणिकपणे जे शिकवणार आहोत तेच लिहिलं गेलं पाहिजे शिक्षकाकडून
1: म्हणजे
0: टाचन लिहिण्यात जर प्रामाणिकपणा असेल तर मागे आपण काय काय केलंय हे टाचन वही पाहताना आपल्याला लक्षात येऊ
1: लक्षात येते बरोबर
0: फक्त टाचन काढणे काढायचं म्हणून रेकॉर्ड म्हणून
1: म्हणजे शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा आणि चरित्राचा आरसा म्हणजे टाचन होईल
0: टाचन पण ते प्रामाणिक असलं पाहिजे टाचन प्रामाणिक असलं पाहिजे
1: बरोबर बरोबर
0: प्रोसिजर म्हणून काढणं मग त्या टाचन काढण्याला अर्थ आणि आधार
1: त्याला संदर्भ नाही सापडत
0: हा
1: सर इंग्रजी तसं पाहिलं तर खूप अवघड विषय आणि आपण आपल्या आयुष्यभर अगदी 30-31 वर्ष आपण इंग्रजीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राची सेवा केली
0: होय
1: आणि संपूर्ण परिसरामध्ये एक इंग्रजीचा विद्वान प्राध्यापक म्हणजे जी वडिलांची ख्याती होती त्यांच्या पाठीमागे त्यांचं नाव काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे
0: होय
1: असं आमच्यासारख्यांना वाटतं की आपले खूप सारे विद्यार्थी समाजामध्ये आहेत आणखी देखील या शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहेत विद्यार्थी तुमचं नाव ऐकून आहेत मग जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत जे तुम्हाला ऐकतायत आज या मुलाखतीच्या माध्यमातून जे पालक वर्ग ऐकतायत त्यांच्यासाठी काही संदेश आपल्याला देता येईल का
0: खरं तर विद्यार्थ्यांसाठी
1: हा
0: सर्वच विषय सर्व विषयांची तयारी
1: हो
0: चांगल्या पद्धतीनं मुळात जाऊन अगदी

0: अभ्यास करणे, मुळापर्यंत मुळापासून अभ्यास करणे
1: हो हो हो
0: सर्वच विषयांचा
1: बरोबर,
0: म्हणजे कुठलाच विषय कमी महत्त्वाचा आहे, म्हणजे गणित महत्त्वाचं आहे, इंग्रजी महत्त्वाचं आहे, मराठीला काहीच महत्त्व नाही असं शालेय जीवनात निश्चितपणे असू शकत नाही. सगळ्या विषयाचं वेटेज सारखंच असतं. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आधाराशिवाय
1: हो
0: कुठल्याही शॉर्टकट शिवाय खूप चांगलं यश, जास्तीत जास्त यश आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी
1: हो
0: तयारी ही प्रामाणिकपणे आणि चांगली तयारी केली पाहिजे.
1: बरोबर
0: असं मला वाटतं. तात्पुरती तयारी करून चालणार नाही,
1: कारण
0: भविष्यात सगळ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेत आपल्याला जर उतरायचं असेल
1: हो
0: तर सातवीच्या भूगोलातला प्रश्न राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो.
1: बरोबर.
0: जर मूळ गाभा आपला तयार असेल तर आपण कुठलीही स्पर्धा पार करू शकतो.
1: हा
0: विद्यार्थ्यासाठी संदेश. पालकांसाठी आपण आपल्या मुलानं हेच केलं पाहिजे असं आग्रही असतं कामा नये.
1: बरोबर.
0: ज्या शाळेत आपला विद्यार्थी शिकत असेल
1: मग
0: तो ग्रामीण भागातली प्राथमिक शाळा का असेना
1: हो
0: त्या शिक्षकावर पहिल्यांदा पालकांचा विश्वास असला पाहिजे.
1: अगदी अगदी.
0: शिक्षकांनीही पालकाच्या विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे. इतकं तरी काम केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: प्रामाणिकपणे करतात पण मन लावून ते निश्चितपणे जास्तीचा वेळ देऊन
1: हो
0: करायलाच पाहिजे.
1: की आपण मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालात
0: होय
1: की शिक्षक हा कसा असला पाहिजे?
0: शिक्षक एकतर पहिल्यांदा आपल्या विषयात अपडेट असला पाहिजे.
1: बरोबर.
0: अपग्रेड असलेलं ज्ञान त्यांना आपल्या विषयातलं
1: हे
0: मिळवत राहिलं पाहिजे.
1: हो.
0: विद्यार्थ्यासमोर जाताना म्हणजे कदाचित मी मला एखादा तास घ्यायचा असेल तर मी घरापासून शाळेपर्यंत येईपर्यंत एखादा घटक शिकवायचा जर असेल की आज मला
1: हा
0: घटक शिकवायचा आहे कशा पद्धतीनं तो प्रेझेंट करायचा याचा विचार मी मोटरसायकल चालवत चालवत डोक्यात चालू असायचा.
1: करेक्ट.
0: कसं प्रेझेंट करायचं, सुरुवात कशी करायची आणि त्याला प्रेझेंट कसं करायचं, प्रत्येक घटक व्याकरणाचा असेल किंवा कुठलाही शिकवण्याचं प्रत्येक टॉपिक शिकवतानाच एक वेगळं तंत्र मी स्वतःच निर्माण केलेलं होतं.
1: वा.
0: की हे शिकवायचं मग ते कोणत्या पद्धतीनं आपण गेलं पाहिजे तर शिक्षकांनी एकतर विशेष ऍज अ टीचर म्हणून अत्यंत सतर्क असलं पाहिजे.
1: हो.
0: आपली भाषा
1: हो
0: कारण आजूबाजूची मुलं आपल्याला ऐकत असतात.
1: बरोबर.
0: शिक्षका शिक्षकांशी
1: हो
0: शिक्षक शिक्षिकांशी असलेला जो संवाद आहे.
1: बरोबर.
0: तो संवादही अत्यंत काळजीपूर्वक असला पाहिजे.
1: अगदी अगदी.
0: शिक्षकानं निश्चितपणे नीटनेटकं स्वच्छ राहिलं पाहिजे.
1: हा.
0: अगदी त्याची केशरचना असेल तिथपासून ते पायातल्या चप्पल बुटापर्यंत नीटनेटकं असावं, स्वच्छ असावं याची काळजी घेतली पाहिजे कारण विद्यार्थी तुम्हाला
1: आयडॉल मानतात.
0: आयडॉल मानत असतात म्हणजे त्यांचे तुम्ही देव असतात एखाद्या असं म्हणायला हरकत नाही.
1: देव असतात. तुमचं अनुकरण कमी अधिक प्रमाणात मुलं करत असतात.
0: नक्कीच.
1: या संपूर्ण कार्यकाळामध्ये आणि संपूर्ण आयुष्यामध्ये खूप आपण कर्तृत्व केलं पण याच्या उपरही मागं वळून जर पाहिलं आपण या संधी काळामध्ये आता आयुष्याच्या संध्याकाळी आपण आहोत मागं वळून पाहताना काहीतरी राहून गेलंय हे करायला पाहिजे होतं काहीतरी आणखी आणखी याच्यापेक्षाही आणखी वेगळं काहीतरी माझा एखादा संकल्प राहिलाय असं आणि जे आता करायचंय अशा काही गोष्टी आहेत का?
0: तसं तर अत्यंत पुण्याचं काम
1: हो
0: एक शिक्षक म्हणून करता आलं
1: हो
0: यातच मी धन्यता मानतो.
1: वा.
0: आणि फारसे पैसे वगैरे मला कधीही साठवता आलेले नाहीत किंवा मिळवताही आले नाहीत.
1: वा.
0: किंवा कुठल्याही मार्ग गैरमार्गानं मला ते कधीही मिळवायचे.

0: हे नव्हते.
1: आपले आपण तंदुरुस्त आहात हेच त्याचं उत्तर आहे.
0: मला कुठली गोळी नाही, कुठल्या प्रकारची व्याधी नाही.
1: वा,
0: ही जमेची बाजू आहे.
1: हो,
0: चांगलं आयुष्य, आरोग्यपूर्ण जगावं एवढीच इच्छा. बाकी आहे, बाकी कुठलीच इच्छा बाकी नाही.
1: हा हा हा. तर मंडळी, माननीय श्रीयुत विठ्ठल दत्तात्रय काळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल बीड, हे आपल्यासोबत अतिशय छान आणि सुंदर असा दिलखुलास पद्धतीने संवाद साधत होते. आपण पाऊलवाटा या कार्यक्रमासाठी आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. आपले अमूल्य आणि सुंदर असे विचार आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, याबद्दल आकाशवाणी बीड केंद्र परिवार आणि आमचे सर्व रसिक श्रोते या सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आत्ताच आपण सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल दत्तात्रय काळे यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. आणि याबरोबरच आजच्या पाऊलवाटा या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: श्रोते, आता आपण पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात विठ्ठल दत्तात्रय काळे यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकलात. निवेदन होतं डॉक्टर श्रीधर आघाव यांचं. पाऊलवाटा हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:30 झाले आहेत. श्रोते, प्रसारित होत गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगान हा कार्यक्रम.

0: शेवटी आता आपण गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगण हा कार्यक्रम ऐकलात. गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसगण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:40 झाले आहेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत मिश्र संध्याचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
6: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्ममालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
7: atmamalikonline.com.
6: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
7: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
8: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
9: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
8: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
9: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
8: कशी मिळू शकते?
9: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
8: हो,
9: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
8: आजच सर्च करतो.
9: मग आजचा चहा तुझ्याकडून.
8: हो हो.
10: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
6: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
7: atmamalikonline.com.

0: अरे वा, खूप दिवसांनी.
1: हो यार. अच्छा, एक दाढी करण्याचे किती होतील?
0: अहो, तेच 60 रुपये.
1: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
0: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
1: आणि दुसरी?
0: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
1: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
0: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
4: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
5: atmamalikonline.com.
6: आत्मा मालिक.
7: प्लेटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों,
8: ताई तुला नहीं हला, मोबाइल चार्ज करायचा होता.
9: तुझं डोकं चार्ज कर.
8: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
9: पाहिलंस
8: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
9: बुद्धू सुधर जरा.
8: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
10: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
11: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
10: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट
2: atmamalikonline.com.
8: ताई, ए बघ,
9: हैप्पी बर्थडे टू यू.
8: दाखव. हाँ, माझा फेवरेट कलर.
9: नेहमी शॉपिंग.
8: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
0: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
8: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील. आय नो ना. RBI सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
10: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
11: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
10: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट
2: atmamalikonline.com.
12: शुद्ध मिश्र संघीच्या कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात श्रीधर सुधीर फडके यांच्या सुरातील गदी माडगूळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचंच.

श्रोतो, आता आपण समोस्वरामध्ये वसंत बापट यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मिश्रसाईंचा कार्यक्रम संपला. श्रोतो, मिश्रसाईंचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षेप करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरविण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.

होते हो आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे अधर्व म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर

भक्ती पर, उपदेश पर, वैराग्य पर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेश पर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणी हेची जीवन साचुकारे जाणा, न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो, अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो, आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो, पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत, तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का, आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का, आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडंसं मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली, पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं, आणि उरलेलं पाणी बाथरूममध्ये ओतून दिलं. आमचे गिसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगीसुई म्हणायला लागला आणि त्या नावानी तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. ती तेगीसुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा नर्मदा सिंधू कावेरी यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षः परोपकाराय वहंती नद्याः. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो, खुशालपणे केर कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गाळसाळ निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो, आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर माझा परिसर स्वच्छ राहावा, पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो, आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे, ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो, पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या तळे विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना, हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु पक्षी प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये, पाणी नसेल तर तुम्ही

प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्त्व कळवून दिले. भागवतामध्ये

व्यास महर्षीने श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालियामर्दनाची कथा माहितीये. कालियामर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा. हाच संदेश आपली पुराण आपल्याला देतात नाही का? आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा आपल्या

आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळत. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल. आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का. पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीभर पाणी ओता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर. आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटलीही पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते. पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळं झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबाराय आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसा आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम, अमृत हा समान आहे. त्या पाण्याला अमृताची उपमा दिली. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे. पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही झाडं तोडतोय आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय. त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत, पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे. आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यातनं हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम महाराज

श्रोते हो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोते हो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण

इक्ष्वाकुकुळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्य कारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र, ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते, आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन, अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे. आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय, तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे, जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो, तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्रानी वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्रानी तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती

इंद्राने तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्राने तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत दिंडीत वर्ण

असं वाटलं त्या सगरो पुत्रांना कि हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगर पुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते गो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगर पुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगर पुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार, आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये, आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेला आहे. ते पाहिलं आणि खूप वाईट वाटलंय आणि म्हणून वर्णन केलं आरीमध्ये.

आशीष दिदला ऋषिनी होईल उद्धार गंगा जल स्पर्शानी. अंशुमन राजानी कपिल मुनींना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन

सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगराने अश्वमेध 100वा पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर, आणि म्हणून या अंशुमनी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमानचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे. आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे. आणि राज्य कारभार सुरू केलाय, पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे. आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस 2 दिवसाची होती का, हजारो

आणि अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथानी आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्येला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथांनी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा प्रवाह

सांग मी. आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर. आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अग आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जनांचे पदस्पर्श तुझ्या जलाला झाला की तू पावन होशील. बरं, तू मुळातच पावन आहेस. आणि म्हणून मी आता शिवांची आराधना करतो.

पाय म्हणून शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकराने आपल्या जटेमध्ये श्रोते हो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथाने प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे आणि ती वाहत

पाहते भगीरथ पुढे चाललाय, गंगा मागून चालले, सगळे प्रदेश पावन केलेत आणि तीन मार्गांनी गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं, मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नांनी भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाले आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथांनी ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल, आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या, पाण्याचे स्रोत, विहिरी, तलाव, तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा, ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया, त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय, उपदेश केलाय, त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही, आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी, दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा, असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करूया.

अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. ओ त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसतं आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा आज अवतरली आहे, गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली आहे. ओ या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया. आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या, तळी, विहिरी, नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय, आणि आपल्या आयुष्यावरती आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय, आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात, आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा जतन करून ठेवा, की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का? आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं स्रोते व नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं, तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळी

माझीच पाप नाहीशी होतील, आणि म्हणून काळ्या आवाच्या मने त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोतेव सांगून ठेवलंय, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे, त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय मूळ पद्यात

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात। यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे। श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन। सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत। या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर। आपली रजा घेते।

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब जीएसटी महसुलात पाहायला मिळतं, असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रम

कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: झाड़ू छोड़कर मिश्रानी रसोई छोड़कर और सास पूजा छोड़कर घटना स्थल पर उपस्थित हो गई. रामू की बहू सर झुकाए अपराधी की भांति बातें सुन रही है.
2: हैं? ये क्या हुआ? हाय राम, दैया रे दैया, बहू जी, हमका तो लागत है बिल्ली मर गई.
3: हैं?
2: लागत का है सच्चो मर गई. हाय, हत्या का पाप बहू पे चढ़ गया अम्मा जी. माँ जी, ये तो गजब हुई गवा।

0: स अ शुक्ल यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांनी गायलं होतं, स्नेहल भाटकर यांचं संगीत होतं आणि चित्रपटाचं नाव या मालक.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, श्रीधर फडके यांचं संगीत होतं आणि चित्रपट वजीर. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ या कार्यक्रमात निवेदेही सौरे अपना सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो उत्थान गुंफा, काव्य भीमायन, मूर्ति भंजन, युगांतर, युगमुद्रा, तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता यासारख्या तब्बल 13 काव्य संग्रहांचे धनी असलेले, 25 ते 30 वैचारिक ग्रंथांचं लिखाण केलेले, स्मरणांची कारंजी हे प्रवास वर्णन, तर रमाई, मी सावित्री, मी यशोधरा या कादंबऱ्या ज्यांच्या लेखणीतून साकारल्या गेल्या आहेत, असे विविधांगी लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांच्याशी आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत। चला तर जाणून घेऊया त्यांचा साहित्य प्रवास। नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। सर, सगळ्यात आधी तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला विचारायला आवडेल की कुठलाही साहित्यिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बरेचदा असं होतं की त्याच्या लिखाणाची सुरुवात ही काव्यापासून झालेली असते, तर असंच काही आपल्या बाबतीत घडलंय का? लिखाणाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: साधारणतः फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आमच्या गावात आलेली होती आणि त्या चळवळीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम होत गायनाचे, तर त्या गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि घरामध्येही बरं का त्यावेळेला वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं आणि सगळे अभंग, भजनं आणि असं सगळं दंडारी, तमाशे, लोककला या सगळ्या गोष्टी आमच्या खेड्यात होत्याच बरं का। त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये

माझे दोन तीन भाऊ हे गायन करणारे शाहीर अशा प्रकारचे होते बरे का. तर माझ्यावरती लहानपणीच या सगळ्या लोककलांचा अभंगांचा ओव्यांचा एक प्रभाव पडत गेला. असतं माहित आहे का की तुमचं वय तुमचं अस्तित्व ते अस्तित्वामध्ये एक लय भिजत जाते. तुमच्या रक्तामध्ये तुमच्या जाणीवेमध्ये ती लय जाते आणि तुमच्या अभिरुचीत अभिरुची म्हणजे टेस्ट तुमच्या अभिरुचीत ती स्थानापन्न होते आणि तिथून ती ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची तिची संरचना आणि तिचा विकास या मार्गाने होत जातो. म्हणजे तुमच्या अस्तित्वाला एक रिदम एक लय प्राप्त होते. आपण जे बोलतो ना ते बोलणं सुद्धा आपण जे चालतो ना ते चालणं सुद्धा एक लयीत चाललेलं असतं बरं का. लक्षात ठेवा आपली प्रत्येक हालचाल ही या या रिदम लयीनं अभिमंत्रित झालेली असते बरं का. आपलं मन आणि आपलं शरीर सुद्धा हे असं या लयीनं एका अर्थानं म्हणजे स्पंदित होत असत. तर हे माझ्या बाबतीत अगदी कोवळ्या वयात घडलं आलं लक्षामध्ये. आणि मग मी काटोलला जायला शिकायला जायला लागलो त्यावेळेला मला हे आठवतं की मी गाणी लिहायला लागलो आणि त्यानंतर मी काटोलला गेल्यानंतर आम्हाला चांगले शिक्षक मिळाले शिकवायला. काही कवी होते त्याच्यामधले तर त्यांच्या सहवासामध्ये मग मी कविता लिहायला लागलो. म्हणजे गाणी आणि कविता असा तो प्रवास होता. आणि खरं म्हणजे काय होतं माहितीये का गरिबी दारिद्र्य अभाव आणि खेड्यातील ती सगळी साधन वंचितता या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त मग आपल्याजवळ एकच गोष्ट उरलेली असते बाकी काही नसतं. तुमच्या मनात ही जी लय असते ती लय तुमच्या मनात जे शब्द येतात उद्रेकून ते शब्द त्याच्याशिवाय तुमच्याजवळ काहीही नसतं. मी एका ठिकाणी असं म्हटलंय की मी जन्माला आलो तो फक्त देह म्हणून आणि मला मन नावाची गोष्टच नव्हती. परंपरेने तू फक्त या देहानं जगायचं आहे. मन नावाची वस्तुस्थिती तुझ्यासाठी नाही आहे. पण शिकायला लागलो आणि परंपरेच्या विरोधात बंड करून माझं मन माझ्या जन्माला आलं. लक्षात ठेवा ही सोपी गोष्ट नाही आहे. मी असं मानतो की हा मी माझा परंपरेने दिलेला डीएनए वापस केला परंपरेला आणि मी माझा डीएनए नव्यानं निर्माण केला. दिस इज रिपेल हे दंड आहे. माझ्याजवळ काहीच नव्हतं त्यावेळेला फक्त कविता माझ्याजवळ होती. हे शब्द माझ्याजवळ होते. मी एका कवितेत लिहिलंय बेटा शब्दांना मी काय देऊ कवितेला मी काय देऊ मी जहर प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात शब्द म्हणजे असं नुसतं बोलण्याचं ते जगणंच होतं शब्द म्हणजे शब्द तुमच्या जगण्याचं एक दुसरं नाव झालेलं होतं. माइंड वेल हे शब्द तुम्हाला नवं जगणं देत होते. नवं नव्हतं ते जगणं होतं कारण जगणं नव्हतंच. नसलेल्या जगण्याच्या ठिकाणी एक नवं जगणं तुम्हाला हे शब्द देत होते. जहर भोवतीच्या यातनांचं अवमानांचं जहर पचवत पचवत हे शब्द मला जगवत होते. तर मी एका कवितेत असं म्हटलंय पा मी समुद्र होऊन पाहतो माझे उरणे. प्रतिमा कशी आहे मी समुद्र होऊन पाहतो माझे उरणे मी

0: ગ્લાસ બાંધીને સૂર્ય તુળવી તો મરણે, હે કુઠુનાલ હે મંત્ર સાહેબ. પણ હે મંત્ર સુચવણ્યાસાઠી મલા या शब्दांनी या लयीनं या कवितेनं जे जीवनच माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं ते माझ्या वाट्यावर हे जीवन या कवितेनं अंथरलं. म्हणून मी कवितेला धन्यवाद देतो. आणि आतापर्यंत माझे 13 कविता संग्रह प्रकाशित झाले. सगळे पुरस्कार केशव सुतांपासून माझ्या पुरस्कारापासून अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. पण तर या प्रकारे बरं का कविता ही तुम्ही लिहा अगर नका लिहू, पण तुम्ही प्रत्येक जण कवी असता. जेव्हा तुम्हाला आतलं आतलं बोलायचं असतं ना तेव्हा तुम्ही नेहमीच्या भाषेपेक्षा वेगळं बोलता, तीच कविता असते.
1: आता या आयुष्याच्या वळणावर आपली एखादी आवडती कविता आम्हाला ऐकायला आवडेल जी आपल्याला आवडते.
0: मी एक केलाय पहा, सगळी दुःख झेलली पत्रात, पदरही जळाला पण मी नाही जळालो. मी एका कवितेथे म्हटलाय पा, धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, आणि ही फितूर माती गर्भप्रवेशच नाकारी फिरत आहे परत माझ्या प्रतिभेतील नव्या निरोगी बीजांना. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, हे फार लक्षात घ्यायचं आहे. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, माझ्या पाशी थांबेल कोसळण माझे पोलादाचे पाय. कोसळ माझ्या पाशी थांबेल म्हणजे लक्षात ठेवा, अभावाने मला खचवलं नाही, अभावाने मला ऊर्जा दिली, मला विजयाच्या वाटा दिल्या. सगळंच कोसळू लागलं तरी काय, मी उदास कधी होत नाही, निराश कधी होत नाही. आणि म्हणून मी एका कवितेचे म्हटलंय बरं का, दिलेला होती ही कविता या विद्यापीठामध्ये, जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो, प्रसिद्ध कविता आहे. पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे, पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे, जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो खूपदा आपला इथे वध झाला आहे, जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो खूपदा इथे आपला वध झाला आहे. या जंगलातील खुळ्या अंधाराला चालत नाहीत सूर्य आपले, जपून रे नावाड्यांनो जपून जरा नास्तिकांचे कुळ आपले, अशक्यच नाही ज्वालांचे वादळ आणि रक्ताच्या समुद्रात नावा आपल्या, जपून रे नावाड्यांनो जपून जरा उरात क्रांतीची कविता आपल्या. बघूया आणखी, आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे, आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे, जपून रे माझ्या सौंदर्याच्या शिल्पकारांनो कागद इथला बेमान आहे. ही इथल्या कागदाची बेमानी आणि सौंदर्य निर्माण करण्याची या हाताची ताकद, असा संघर्ष इथं ऐका. आणि तो संघर्ष माझ्या सगळ्या साहित्यातून, सगळ्या लेखनातून, वैचारिक लेखनातून, समीक्षा लेखनातून आलेला आहे आणि तो येत राहणार आहे.
1: आपण अनेक समीक्षा ग्रंथ लिहिले, या समीक्षा ग्रंथांमध्ये सत्याचे सौंदर्य आणि सौंदर्याचे सत्य हे नेमकं काय जाणून घ्यायला आवडेल.
0: अलीकडे माझं 700 पानांचं एक पुस्तक आलं आहे, बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान, 700 पानांचं पुस्तक आहे. सौंदर्य म्हणजे एस्थेटिक्स, साहित्य हे कशामुळे सुंदर होतं, ही सौंदर्य. विषमता म्हणजे सौंदर्य का, स्त्री पुरुष विषमता म्हणजे स्त्री दुय्यम आहे आणि पुरुष प्रधान आहे, ती दास आहे आणि हा मालक आहे. पुरुष सत्ताक, मी हे सगळं धुडकावून लावला. देवीदानं बायनरी ऑपोजिशनचा सिद्धांत मांडला, म्हणजे परस्पर विरोधी दोन पद, मजूर

0: असुर मालक स्त्री पुरुष अशी दोन पद सारखी असतात. देवीदा भारतात जन्माला आला असताना मी हे म्हटलं की त्यांना केवळ द्विपदांकितता मांडली नसती, बायनरी अपोजिशन्स मांडलं नसतं. मी त्याच्या पुढे त्याला पाठवला असता त्याला सांगितलं असतं की माझा भारत देश हा द्विपदांकित फक्त नाही, तो अनेक पदांकित आहे. ही अनेक पदांकितता आहे आणि असं असलं तरी या अनेक पदांकिततेला, या वैविध्याला एकमेयतेचं सूत्र आपलं संविधान देतं. आणि म्हणून या संविधानाला मी माझं एक जीवित ध्येय मानतो. या संपूर्ण साहित्यातून माझ्या बरं का सौंदर्यशास्त्र हे आमचं जीवन कसं असावं त्याचं शास्त्र आहे, त्याचा मूल्य व्यवस्था देते. आणि जीवन समतोल हे सौंदर्याचं मूल्य आहे. पा सगळ्या घटकांमध्ये समतोल, सगळ्या घटकांमध्ये सर्व मानव समभाव, विवेकशीलता, सद्विवेकशीलता, विजडम. म्हणून म्हणतो हे जीवनाचं माझं सौंदर्यशास्त्र आहे. या सौंदर्यशास्त्राचा महानायक माणूस आहे. माणूसच प्रथम आणि शेवट.
1: त्यासोबत आणखी एक बघायला मिळतं, कवी आणि कविता आणि साहित्यशाहीचे सौंदर्य विज्ञान.
0: हा हा राईट.
1: तर याचा अरिस्टॉटलच्या पोएटिक्सशी काही संबंध आहे का?
0: बिलकुल. या सगळ्या पुस्तकांमध्ये हेच मांडलंय मी. साहित्यशाही लोकशाही म्हणजे सगळे लोकच जिथं नायक आहेत, प्रधान आहेत, दुय्यम कोणी नाही, ती लोकशाही. साहित्यशाही ही साहित्य सगळ्यांसाठी समानता देत ते ती साहित्यशाही. सार्त्रनं आमच्या असं विधान केलेलं आहे, जेन पॉल सार्त्र. तर तुम्हाला सिमॉन द बोहाचं नाव माहीत असेल एखाद्या वेळेला, तिने जे विधान केलंय ना, स्त्री निसर्गत जन्माला येत नाही, तिला घडवलं जातं तसं तसं. या व्यवस्थेला पुरुषाला ती जशी हवी असते तसं घडवलं जातं. स्त्री अशी जन्माला येत नाही, तसा पुरुषही असा जन्माला येत नाही, त्यालाही घडवलं जातं. सार्त्र म्हणतो की अन्यायाचं समर्थन करणारा तुमचा शब्द माणुसकी गमावून बसलेला असतो, आणि अन्यायाचं समर्थन करणारी कलाकृती कोणीही लिहिलेली असो ती कलाकृती सुद्धा नसते. म्हणजे न्याय हा तुमच्या कलाकृतीचा अगदी ध्येयबिंदू असला पाहिजे. माझं हे साहित्य वाचून पुढच्या वाचकाच्या मनात त्याच्यामध्ये जे दोष असतील ते गळून जाऊन तुम्ही काय होणार, निरुपाधिक, नितळ, निरामय माणूस होणार. म्हणून मी म्हणतो की माझं सौंदर्यशास्त्र माणसाची, निरामय माणसाची, भेदभावातीत माणसाची प्रस्थापना करणार सौंदर्यशास्त्र आहे. हेच सौंदर्यशास्त्र माझ्या साहित्याचं आहे.
1: आता हे सगळं करत असताना एकीकडे कविता लिहिल्यात, दुसरीकडे समीक्षात्मक ग्रंथ, तिसरीकडे वैचारिक लिखाण, आणि हे सगळं होत असताना प्रवास वर्णन देखील लिहिलेलं आहे. तर प्रवास वर्णन लिहिण्याचं कसं काय डोक्यात आलं, म्हणजे काय अनुभव होता?
0: काय होत, दिल्लीच्या साहित्य अकादमीनं मला प्रवास वृत्ती दिली आणि मी दक्षिण भारताचा प्रवास केला. आता प्रवास करणं म्हणजे नुसतं फिरणं नव्हे, एक लेखक म्हणून मी, एक संवेदनशील लेखक म्हणून मी दर दिवशी या प्रवासातून एक महिना जवळजवळ मी बाहेर होतो दक्षिण भारतात. म्हणजे कोवलम बीच, मरीना ड्राईव्ह बीच, असा सगळ्यांनी तिरुमलू, अनंतपुरम, ह्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये मी फिरलो. कन्याकुमारीला फिरलो बरं का, सगळे सगळे. आणि दर दिवशी मी पत्र लिहित असे. आता ही पत्र मॅडमच्या नावाने टाकले पण त्याच्यामध्ये गंमत मी केली. तर ही सगळी पत्र या प्रवासात त्या त्या ठिकाणी मला जे दिसायचं, माणसं दिसायची, निसर्ग दिसायचा, पाणी दिसायचं, झाडं दिसायची, पक्षी दिसायचे, पशु दिसायचे, मी सगळी बारकाईने निरीक्षण करत असं बरं का. तिकडच्या लोकांची भाषा तुम्हाला कळत नाही पण तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यामध्ये ती भाषा

0: रिमझिमते मानसिकेचे. मी एका ठिकाणी हे म्हटलंय की माझी एक बोट शब्द होत असे, तळवा हा एक वाक्य होत असे आणि अशी त्या लोकांशी मी भाषा बोलत होतो. भाषा ही इतक्या पातळ्यांवर वावरते पा आपली, तर या पद्धतीनं बरं का मी हे प्रवास वर्णन लिहिलं. या प्रवास वर्णनाचं इतकं कौतुक, स्टेट अवॉर्ड आहे या प्रवास वर्णन. सुमरणांची कारंजी असं त्याचं नाव आहे. आणि आमचे प्राध्यापक राघव जाधव होते, त्यांनी म्हटलं ही पत्र नव्हत्या तर कविताच आहे मनोहरांनी लिहिलेल्या. आणि त्यांनी त्या पुस्तकाला लिहिताना हे असं लिहिलं आहे की यडल्याच्या मातीचं रासायनिक परीक्षण केलं पाहिजे, त्या मातीमध्ये हा कवी जन्माला आला, युगसाक्षी वगैरे वगैरे. मला असं वाटलं की आपण हा प्रवास करतो वाया नाही जाता कामा. इतके पैसे आपल्याला सरकार देत आहे आणि तो पैसा आपण कारणी लावला पाहिजे. आपल्या त्या त्या वेळेच्या मनात सगळ्या उत्कट भावना, सगळ्या उत्कट भावना, सगळी द्वंद्वे, म्हणजे आपल्यातला मूर्खपणा, आपल्यातला शहाणपणा, या दोन्ही गोष्टी कशा परस्परांशी भांडत असतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लक्षात घ्या, तर तो जिवंत. तर हे माझ्या ज्या प्रवास वर्णनाची एक प्रेरणा होती असं मला वाटतं बरं का.
1: कादंबरी लिखाण करताना मात्र आपण तिन्ही पात्र जी निवडली आहेत ती स्त्री पात्रे आहे असं का?
0: हा, काय म्हणते माहितीये का, बुद्धावरती, ज्योतिराव फुल्यांवरती, आपलं महानायक आहे असं मी मानतो, आणि बाबासाहेबांवरती, जगभर या लोकांवरती लेखन झालंय. पण मला असं वाटलं बरं का कधीतरी की यांच्यावरती ते पुष्कळच लोक लिहितात. यशोधरावरती, सावित्रीबाईवरती, रमाईवरती, या तीन महामाता आहेत आपल्या. ह्या माणसांनी दुनियेला काय दिलं हे आपल्याला माहित आहे, पण ही माणसं या महामातांनी दुनियेला दिली हे आपल्याला माहित असलं पाहिजे. काय असतं, किती कष्ट लोकांना लागतात, तर यशोधरांनी असेल. पण यशोधरा बर का, म्हणजे यशोधरा हे प्रेमाचं प्रतीक नाही आहे. मी फार वेगळ्या पातळीवर यशोधरा नेलेली आहे बरं का. यशोधरेला काय होतं माहित आहे का, गोपाळ, मगजा, यशोधरा आणि नंतर भद्रा कात्यायना अशी तिचा नावांचा प्रवास आहे. हा प्रवास कसा आहे तुम्हाला सांगतो, ते आता ते तुम्हाला ओपन नाही झालं, नाही तर ते रडू आलं असतं यशोधरा वाचताना ऐकताना. त्या पोरांनी केला आहे, त्या युट्यूबवाल्यांनी. तर यशोधरा, सावित्री आणि रमाई ह्या तिन्ही कादंबऱ्या कशा आहेत, मृत्यूने सुरू होतात पा. मृत्यू हा एक इन्स्टिंक्ट मानवी जीवनात असते पा, आणि ती तुम्हाला शास्त्र म्हणतो त्याप्रमाणे मृत्यूची जाणीव जर तुमच्या डोक्यात असेल ना, तर तुमचं वागणं, तुमचं बोलणं वेगळ्या पद्धतीने नियंत्रित होतं, कंट्रोल होता तुम्ही. माझ्या या तिन्ही कादंबऱ्या, सावित्री सुरुवात मृत्यू नव्हते, सावित्री सुरुवातीलाच म्हणते बेटा मृत्यू जरा थांब रे बाळा, माझ्यावर खूप लोकांनी प्रेम केलं, खूप लोकांनी मदत केली मला, त्यांची भेट तर घेऊ दे ना धावती. त्यांची भेट झाली की मी तयार होते, थांब रे मृत्यू. हे असं तसंच यशोधरेचं, तसंच रमाईचं, रमाई या कादंबरीचं सगळ्या इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये सगळीकडे कादंबऱ्या लिहिलेल्या. रमाईचं पहिलं वाक्य आहे, लहानपणी कोणाच्याही आई बाबा मरून सगळ्या स्तरातील वाचक आहे. सर मी 100 वेळा ही कादंबरी वाचली आणि खूपदा रडलो. म्हणजे दुःखाचा हा फार किती हे सगळं मी मांडलेलं आहे पायाच्या. तर मला असं वाटतं या कादंबऱ्या तुम्हाला जगायला शिकवतात, आणि केवळ जगायला नाही शिकवत, आपल्या माणसांसाठी जगायला शिकवतात. केवळ आपल्या माणसांसाठी जगायला शिकवत नाहीत, तर या माणसांवरती कोसळणाऱ्या संकटांशी भांडायला शिकवतात. ह्या कादंबऱ्यातील ह्या तिन्ही महामाता, मला असं वाटतं की याच्या घ्यावं आपण, यांनी खूप दिलंय आपल्याला.
1: आपण थोडं पुढे वळणार आहोत. आता आपण आपलं वय 80+ आहे,
0: 84
1: हा, आपण 84 वर्षाचे आहात. या वयात देखील लिखाण सुरू आहे का, आणि आगामी काय आमच्या भेटीला येणार आहे?
0: खूप लेखन, खूप पुस्तके येत आहेत बर का, 700 ते पानांची पुस्तके येत आहेत बर का, खूप लेखन आहे. आणि आता अलीकडे मी माईवरती मी एक लेख लिहिला, मुंबईचे सगळे लोकांना सर ते माई

0: साहेबावरती कादंबरी द्या.
1: नवोदित जे कवी किंवा लेखक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: नव्या लेखकांना, कवींना, कवयित्रींना मी एवढंच सांगेन, सत्य आहे तेच सौंदर्य आहे. सत्य काय आहे? माणसातील हा सहभाव, सद्भाव, समता, बंधुता, भगिनीता हे सत्य आहे. आणि जे सत्य आहे ते सुंदर आहे हे सांगताना कोणाही हुकुमशहापुढे वाकायचं नाही, नाहीतर तुमच्या लेखक मरून जाईल. पहिली जबाबदारी आहे तुमच्यावरती सत्य सांगण्याची, सत्य सांगून तुमच्या त्या लेखकाला जगवण्याची. लेखक मारून, सत्य सांगणारा लेखक मारून तुम्ही साहित्य लिहू नका, काही मिळवण्यासाठी साहित्य लिहू नका. मला एकच गोष्ट हवी आहे, तुमच्यात एक नवा माणूस जन्माला आलेला पाहिजे आहे मला. ही गोष्ट मला हवी आहे, इतर गोष्टी मला नको आहेत असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं या नव्या पिढीतल्या लोकांना मी सांगू इच्छितो. आणि त्यांनी निर्भयपणे हे सत्य निर्भयपणे बेदरपणे सांगितलं पाहिजे शब्दांचा, प्रतिभेचा.

0: यश म्हटलं मनोहर सर आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी करता ही मुलाखत दिली, मी आपले आभारी आहे.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो, ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आभार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आभार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
2: श्रोते हो मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
3: ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
3: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
4: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तुम्ही सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांड्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा जोराने मारा म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी तर तुम्ही हे जे किसमिस असत काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं थोडस 10-15 दाणे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसरून खायचं.
2: अच्छा.
4: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या सकाळी त्याच्यातलं साल काढायचं ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा.
2: अच्छा.
4: 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र संक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.

0: बातमीपत्रांची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों,
2: आई एम हियर.
3: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
2: बुद्धू, सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. चेतर.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
2: ब्रो? ही फाटलेली आहे.
1: आई कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: नवी नोट मिळेल
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना खूप.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण। रघुवीर खेडकर, जुजरवासी श्रीरंगदेव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू, 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉ यान राजम यांना पद्म विभूषणनं सन्मानित करण्यात आलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला। प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं। जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला। कला साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता। राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेव बालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांना

0: नाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय बौद्ध संघाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
2: टू शील्ड सिटिझन्स देअरफॉर अँड बिझनेसेस फ्रॉम द स्टीप राइज इन ग्लोबल क्रूड प्राइसेस सेंट्रल एक्साइज ड्युटी ऑन पेट्रोल अँड डिझेल वॉज रेड्युस्ड बाय 10 rupees पर लिटर. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी, ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबिनळी घाटात पहाटे एक गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या

परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका

0: सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी.
2: वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
1: हा बुद्धू,
2: काय?
1: अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना? रिलॅक्स.
2: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
1: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
3: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा,
5: फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
5: का?
3: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
1: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
6: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णांसाठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते. यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं

0: कोणत्या ऍपचा वापर करावा? ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते?
1: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा, तुमचं आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल वरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जी यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडीताई आहेत, त्या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोड्याफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून. त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे तर त्यांनी कुठे संपर्क साधावा?
1: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
0: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात ती हरवण्याची भीती असते आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही? आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो?
1: यामध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरसोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
0: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
1: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे डेटा सुरक्षिततेबाबत. कारण ही जी इकोसिस्टीम तयार झाली आहे ती तीन घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक एचपीआर आहे आणि एक एचएफआर आहे आणि हे तीन घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो. आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी एचपीआर आहे आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी एचएफआर आहे. त्यामुळे हे तीन त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या ओटीपी वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही. त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे.
0: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
1: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे आणि मागचं जे रेकॉर्ड ती पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही. त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचं.
0: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
1: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल

0: डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाई सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केली गेली आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे, कारण सर्वांना आपला युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा.
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही, कारण तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो, कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते, त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभाबरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदी डॉक्टरना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत, त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आयडी लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 HFR आयडी तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 100% नोंदी केलेले आहेत. वैद्यकीय शिक्षण महापालिका ESIS यांच्या HFR नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे क्लिनिक्सचे नर्सिंग होमचे HFR नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर HPR म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन, यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा.
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण ESIS महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे, त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय खासगी क्लिनिक्स फार्मसी रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय क्लिनिक्स नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे नर्सेसचे सर्व औषधी निर्मात्यांचे HPR नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे HMIS सॉफ्टवेअर हे ABDMशी संलग्न करणार आहोत, त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात 2 पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्या सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत, त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला. यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालय यांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या, त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे HMIS प्रणाली आपण चालू केलेली आहे, त्यामुळे नागरिकांची इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्यमान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्यमान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील, त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच HPR आणि HFR द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील, ज्यामुळे ABDM वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती ABDM ही गरज बनेल.
1: डॉक्टर

0: आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार, आज राज्यस्तरीय प्रसारण.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझं शिवार. शेतकरी बंधूंनो, यंदा हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लवकर होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. लवकरच पूर्व मोसमी वारे वाहणे सुरू होणार आहे तेव्हा शेतीच्या कामांना वेग येणार आहे, तेव्हा नवीन फळबाग लागवडीच्या पूर्वतयारी करता ही योग्य वेळ आहे. याच अनुषंगाने आजचा विषय आपण ऐकूया, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी. या संदर्भात माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट.

0: शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय आहे नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी, आणि याबद्दल माहिती देतील तज्ञ डॉक्टर एकता निंगोट, सहायक प्राध्यापक, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: धन्यवाद.
0: आमचा या बाबतीत आजचा पहिला प्रश्न आहे की नवीन फळबाग लागवड केव्हा करावी?
1: साधारणतः आपण नवीन फळबाग लागवड ही पावसाळ्यात करतो, कारण यावेळी लावलेली झाडे आहे ही इतर जी ऋतू आहे त्यापेक्षा हमखास जगतात. नवीन कोवळ्या झाडांना वाढीसाठी जी आवश्यकता असते पोषक वातावरणाची, ती या दरम्यान मिळत असते, त्यामुळे आपण पावसाळ्या दरम्यान करतो. ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या शेवटी लागवड करतो, त्या उलट जिथे पाऊस कमी पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करतो.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीला कोणती पूर्वतयारी करावी?
1: फळबाग लागवडीपूर्वी काही महत्त्वाच्या बाबतींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जसं योग्य जमिनीची निवड, नंतर जमीन व हवामानानुसार फळबागांची किंवा फळपिकांची निवड, मातीची तपासणी, जातीवंत व निरोगी रोपे किंवा कलमांची निवड करणे गरजेचं आहे. तसेच पाण्याची उपलब्धता, नंतर कुशल कामगार, उपलब्ध बाजारपेठ त्या भागातली, त्याची विक्री कशी करणार आपण, सोबतच आपल्याला लागवडीची कोणती योग्य वेळ आहे, नंतर त्याचा आराखडा करणे, रोपांची निगा घेणे.

0: सोबत पीक संरक्षण या सर्व महत्त्वाच्या बाबींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, त्याला आपण पूर्वतयारी म्हणूया.
1: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीपूर्वी तयारी करणं का महत्त्वाचं आहे?
0: फळबाग जी आहे ती इतर शेती पिकांच्या तुलनेने ही दीर्घकाळ चालणारी व जास्त गुंतवणूक असलेली शेतीचा प्रकार आहे. कारण बहुतेक पिके ही बहुवर्षीय असतात. एकदा आपण लागवड केली, आपल्याला योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. वर्षानुवर्ष त्यातून आपल्याला उत्पादन घ्यायचे असते. त्यामुळे जर आपण पूर्व नियोजन केलं नाही किंवा घाईघाईत जर आपण लागवड केली तर आपल्याला शेतकऱ्यांना त्याच्यातनं मोठा आर्थिक नुकसानाला समोर जायचं काम पडू शकतं. त्याकरता आपल्याला पूर्वतयारी करणं ही फार महत्वाची आहे.
1: पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे फळबागे करता जमिनीची निवड कशी करावी?
0: हा, जमिनीची निवड ही जी आहे, आपल्याला फळ पिकं ही जी आहे यांची मुळं ही जमिनीत खोलवर जातात आणि त्यामुळे शेतात जमिनीत त्याचा मातीचा थर हा 1 मीटर खोलीपर्यंत असणे गरजेचं आहे. जमीन खूप हलकी किंवा भारी नसावी, त्यात खडक किंवा मुरुमांचा देखील थर नसावा. फळझाडांसाठी जी पाण्याचा उत्तम निचरा होणारी भरपूर सेंद्रिय कर्ब, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, तसंच भुसभुशीत मध्यम पोताची जमीन निवडावी. जमिनीचा जो सामू आहे पीएच, तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% पेक्षा जास्त नसावे. तसंच जमिनी ज्या आहेत त्या क्षारयुक्त व चोपण नसाव्या. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मातीचे लागवडीपूर्वी परीक्षण करून घेणे फार महत्वाचे आहे.
1: जमिनीनुसार फळ पिकांची निवड कशी करावी?
0: फळ पिकांची जी निवड आहे ती आपण जमिनीच्या पोतानुसार आणि हवामानानुसार आपण करत असतो. तर हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये आपण जी फळ पिक आहे, जशी सीताफळ आहे, लिंबू आहे, बोरं, पेरू, करवंद, चिंच, अंजीर अशा फळ पिकांची आपण लागवड करतो. तसंच मध्यम जमिनीमध्ये आपण संत्रा, मोसंबी, नंतर आंबा, चिकू यासारखी आपण फळे निवडतो. तसेच भारी जमिनीमध्ये आपल्याला केळीची लागवड करता येते.
1: यानंतर सांगा मॅडम, पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळ पिकांची निवड कशी करावी?
0: फळ पिके ही आपण अगोदरच सांगितलेलं आहे की फळ पिके आपली ही हंगामी नसून ती बहुवर्षीय आहे. त्यामुळे झाडांना वाढी करता आपल्याला वर्षभर पाण्याची गरज भासते. तेव्हा आपल्याकडे बारमाही सिंचनाची व्यवस्था असल्यास बागायती फळ झाडांची आपण निवड करतो. जसं आंबा आहे, पपई आहे, केळी, संत्रा, नंतर मोसंबी, चिकू या फळ पिकांची आपण निवड करतो. तसंच कोरडवाहू फळ पिकांना मात्र लागवडीच्या सुरुवातीला आपण 3-4 वर्ष एकदा पाण्याची उपलब्धता करून दिली की त्यानंतर ही झाडे पावसाच्या पाण्यावर व्यवस्थित रित्या वाढू शकतात. जसे कोरडवाहू फळ पिके, जसे बोर, सीताफळ, आवळा, चिंच, या नंतर कवट आहे, करवंद आहे, या फळ पिकांची आपण निवड करू शकतो.
1: मॅडम, यानंतर सांगा फळबागेची कोणत्या पद्धतीने लागवड करावी?
0: फळबाग लागवडीच्या विविध पद्धती आहेत. शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर जसे चौरस पद्धत आहे, आयात कृती आहे, त्रिकोणी पद्धत आहे, षटकोनी आहे, उताराच्या भागावर आपण करतो ती कंटूर पद्धत आहे. तर अशा विविध पद्धती आपण फळबाग लागवडी करता निवडतो. पण यातील जी सर्वात लोकप्रिय व आखणीमध्ये जी सोपी अशी पद्धत आहे ती म्हणजे चौरस पद्धत. तर या चौरस पद्धतीमध्ये 2 ओळीतील आणि 2 झाडातील अंतर हे सारखेच असतं आणि शेतामध्ये मग आपल्याला उभी आडवी मशागत करण्याकरिता उपयुक्त अशी पद्धत आहे.
1: फळझाडांचे लागवडीचे अंतर किती असावे याही बद्दल सांगा.
0: लागवडीचे जे अंतर आहे फळ पिकाचे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा जमिनीचा पोत कसा आहे, तसंच फळझाडांच्या वाढीनुसार आपल्याला त्याचे खड्ड्यांचे व लागवडीचे अंतर आपल्याला ठरवावे लागते. जसे आकाराने मोठे वाढणारी झाडं जशी आहेत, जसं आंबा आहे, चिकू आहे, याकरता आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या आकाराचा आपल्याला खड्डा खोदावा लागतो. पेरू, सीताफळ, संत्रा या फळ पिकांकरता आपल्याला 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर या आकाराचा आपल्याला खड्डा करावा लागतो. लागवडीचे अंतर या फळ पिकांसाठी आपण 6 बाय 6 मीटर असे ठरवतो. सोबतच आज ज्या नवीन पद्धतीनुसार जर आपल्याला म्हणता येईल तर घन आणि अतिघन पद्धतीने देखील आपल्याला लागवड करता येते आणि त्यानुसार मग लागवडीचे अंतर पिकानुसार आपण ठरवू शकतो.
1: मॅडम, आपल्या शेती क्षेत्रात वेळ खूप महत्वाची असते, योग्य वेळ. तर फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती?
0: आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की ही जी लागवड आहे आपण पावसाळ्यामध्ये करतो. पुरेसा एकदा पाऊस झाला की कमी पावसाच्या भागामध्ये एक जून जुलै मध्ये साधारणतः आपल्याला त्याची लागवड करता येते. तसंच अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला पावसाच्या शेवटी म्हणजे तिकडे सप्टेंबर ऑक्टोबर कडे पावसाच्या अंदाजानुसार आपण त्याची लागवड तिकडे लांबवू शकतो. म्हणजे पुरेसं पाणी मिळाल्यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होते व अधिक ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो तिथे अधिक पावसामुळे झाडांना इजाही होणार नाही.
1: कलमांची निवड कशी करावी याबाबत सांगा.
0: फळबागेचे जे यश आहे तेथील फळांची गुणवत्ता व उत्पादन यावर अवलंबून असते. तर त्याकरता आपल्याला जी फळझाडांची त्यांच्या रोपांची किंवा कलमांची आपण निवड

0: योग्यरित्या करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्याला उत्कृष्ट व दर्जेदार रोपांची किंवा कलमांची निवड करण्याकरिता कृषी विद्यापीठे आहे किंवा शासकीय रोपवाटिका आहे, इथून आपण रोपे घेतली पाहिजे किंवा शासकीय परवाना असलेल्या रोपवाटिकेतून आपण रोपे विकत घ्यावी. कलमांची वाढ ही सुदृढ असावी, कलमांचा जोड जो आहे पूर्णपणे जुळलेला असावा आणि तसेच कलमे निरोगी व जोमदार वाढीची आपण आहेत की नाही याची खात्री करून त्याची निवड करावी.
1: यानंतर सांगा की नवीन रोपांची किंवा कलमांची लागवड कशी करावी.
0: नवीन रोपे जी आहे किंवा कलमे त्याला आपण प्लास्टिकच्या पिशवीतून काळजीपूर्वक काढावे. पिशवीला आपण उभा काप देऊन रोपे मातीच्या गोळ्यासकट आपण अलगद बाहेर काढावी. ही रोपे आधी केलेल्या खड्ड्यामध्ये जो आपण सुरुवातीला खड्डा केलेला असतो 1x1 meter किंवा 60x60x60 centimeter जो आपण खड्डा केलेला असतो त्या खड्ड्यामध्ये बरोबर ही जी रोपे आहे मुळासकट ती खड्ड्याच्या आत मधोमध अशी सरळ लावावी. कलमांचा जो जोड आहे तो जमिनीपासून साधारणतः 1 foot वर येईल अशा अंदाजाने आपण त्या खड्ड्यामध्ये ती झाडे लावावी. तसेच आवश्यकतेनुसार आपण झाडाला पाणी द्यावे सुरुवातीला.
1: यानंतर सरते शेवटी सांगा की नवीन फळबागेची काळजी कशी घ्यावी.
0: नव्याने लागवड केलेल्या झाडांना आपण काडीने सुरुवातीला ती सिंगल स्टेम म्हणतो किंवा एका काडीचं असतात सरळ वाढतात तेव्हा, तर त्यामुळे आपल्याला त्याला काडीने आधार देणे गरजेचं आहे. कारण नाही तर मग ती जी कलम आहे त्याची जोड आहे ती तुटून पडण्याची शक्यता असते वाऱ्यामुळे म्हणा किंवा पावसाच्या मारामुळे. तर आपल्याला काडीने आधार देणे गरजेचं आहे. तसंच या झाडांना गुरांपासून संरक्षण करण्याकरता संपूर्ण तुमची जी बाग आहे त्याला आपण काटेरी झुडपाने आपण कुंपण तयार करू शकतो. तसेच बागेचे उष्ण व थंड वाऱ्यापासून व वादळापासून संरक्षण करण्याकरिता बागेच्या दक्षिण पश्चिम बाजूने ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो, जशी निलगिरीची उंच वाढणारी झाडे आहेत जशी निलगिरी शिवरी इत्यादी झाडांची आपण लागवड सुरुवातीलाच करून घ्यावी. ही झाडे जी आहे वायुरोधकाची कामं करतात ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो. सोबतच नवीन फळबागेला खतांचे व पाण्याचे योग्य ते नियोजन करावे. कलमांच्या ज्या खुंटावर होणारी जी वाढ आहे, कारण जोडीचे खाली तिथून जी खुंटावर जी वाढ होते फुटवे येतात वेळोवेळी, तर त्याला आपण लक्ष देऊन ती वेळोवेळी फुटवे आपण काढावे हाताने. नंतर झाडांवर जे रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो त्याकरता आपल्याला निरीक्षण करणे योग्य त्या उपाययोजना करून घेणे महत्वाचे आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या नवीन फळबागेची काळजी घेतली पाहिजे.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या महत्वपूर्ण विषयी आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून, जे आहेत सहायक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, वेळात वेळ काढून आज आकाशवाणी नागपूर केंद्रावर आपण आलात आणि शेतकरी बंधू भगिनींना इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: नमस्कार.

मंडळी नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या संदर्भात आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. मंडळी यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

मंडळी, आपल्यातील बरेच शेतकरी बंधू भगिनी आपल्या शेती क्षेत्रात प्रगती करतात आणि इतरांसाठी देखील आदर्श बनतात. आपल्या पुढच्या कार्यक्रमात ऐकूया अशाच एका पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचे अनुभव. मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव ऐकूया.

0: सर नमस्कार, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी मनापासून आपलं स्वागत करतो.
1: नमस्कार सर.
0: आपलं नाव सांगा आणि आपण कुठून बोलत आहात हे आम्हाला सांगा.
1: माझं नाव प्रकाश रामेश्वर दांडे, राहणार येसापूर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा.
0: धन्यवाद सर. आपला जो काही संघर्ष आहे किंवा किती वर्षांपासून आपण शेती करत आहात त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: मी जवळपास मॅट्रिक पासून शेती करतो. माझे बंधू कृषी विभागात लागल्यापासून मग मी शाळा सोडून दिली. भाऊ कृषी विभागात लागले आणि मी मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीकडे वळलो. मी शेती पाहतो आणि भाऊचं मार्गदर्शन.
0: तर शेती आपली वडिलोपार्जित आहे का?
1: हो, शेती वडिलांना पण इंटरेस्ट होता शेतीमध्ये. ते वडिलाची इच्छा होती की बाबा एकाला तिकडे पाठवायचं आणि एकाला शेती. आणि आमच्याकडे 14-15 एकर शेती आहे. पाण्याची पहिले व्यवस्था नव्हती आमच्याकडे, पण आम्ही मग एक नवीन विहीर करून पाण्यापासून सुरुवात झाली सर आमची. आणि सगळ्यात महत्वाचं आमची परिस्थिती बदलण्याचं कारण म्हणजे आमचं आद्रक पीक. हा, भाऊने 2-4 वेळेस मला घेऊन गेले, दाखवलं की बट आद्रक मध्ये काय आहे. आणि मग त्याच्यात आद्रक कडवळ आम्ही सुरुवातलं. त्याच्यातून मग कधी फायदा कधी तोटा, पण भरपूर पैसा राहिला आद्रक मध्ये.
0: या आद्रकच्या आधी तुम्ही कुठलं दुसरं पीक घेत होते का?
1: हा, मोसंबी होते आमचे. हा, मोसंबीची बाग केली. बाग पण एकदम छान, म्हणजे बरेचसे तज्ञ मंडळी कलेक्टर साहेबांचा दौरा झाला होता. त्याच्यावर अशी फळबाग बनवली होती मी. ते काय झालं, पण बागेमध्ये पूर्ण वर्षाला 1 लाख 1.25 लाख याच्यावर काही उत्पन्न यायचं नाही भाव नसल्यामुळं. मग ते काढून आम्ही आद्रक कडवळलो. आद्रक कडवळल्यामुळं आम्हाला 1 लाख 20 लाखापर्यंत उत्पन्न झालं आतापर्यंत 2 वेळेस.
0: मग यासाठी तुम्ही कुठली शासकीय योजना त्याचा वापर केला किंवा कुठलं प्रशिक्षण घेतलं का?
1: प्रशिक्षण घ्यायची गरज का पडली नाही, कारण भाऊच कृषी अधिकारी असल्यामुळं मला मार्गदर्शन गरजच भेटत गेलं.
0: खूप छान. आणि आपल्या परिवारात मग किती लोक असतात?
1: आम्ही 6 लोक आहे समजा.
0: आणि सगळे शेती व्यवसायामध्ये आपली मदत करतात का?
1: हो, सगळे. म्हणजे भाऊ पण सुट्टी भेटली तेव्हा वेळ भेटला तेव्हा मार्गदर्शन आणि शेतावर येऊन सगळं काही करणं. भाऊ मी इकडला राहता, कृषी विभागात येत. विभागात असं काम आहे त्यांचं. त्यांना आता मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार भेटलेला आहे.
0: अभिनंदन. यासोबतच आपण व्यवस्थापनाबद्दल बोलले की आधी पाणी नव्हतं आणि त्याच्यापासून आपली सुरुवात झाली. तर आता आपलं नियोजन कसं असतं, म्हणजे खत व्यवस्थापन, माती परीक्षण म्हणा,
1: त्याचं काय? आता जास्ती भर आमचा ड्रीपवर असतो. जे काही विशेष पीक घ्यायचं त्याच्यावर म्हणजे ड्रिप केलं म्हणजे आपण त्याला खत वगैरे द्यायला सोपं जाते. आता यावर्षी 2 एकर आद्रक आहे आणि 3 एकर डॉलर हरभरा केला आम्ही. 2 एकर ड्रिपवर आहे आणि 1 एकर पट्टा पद्धत बनवला.
0: इतर तंत्रज्ञान आपण काय वापरता, नवीन काही आपण प्रयोग केलेत का?
1: टोकन यंत्राचा प्रयोग खास आमच्यासाठी फायद्याचा ठरला. हा, सोयाबीन टोकन करून जवळपास 1 एकरी 15 पर्यंत घेतले आम्ही यावर्षी. म्हणजे ती पण पट्टा पद्धत आणि बेड पद्धत दोन्ही पद्धती म्हणजे असे बदल करून पाहतो की बा कोणत्या सक्षम राहील आपल्याला असं.
0: म्हणजे वातावरणानुसार आपण बदलत राहता पद्धत जी आहे.
1: आता मागच्या वर्षी पावसाळा थोडा जास्ती दाखवत होता. जिथं समजा आपली जमीन पाणी धरणार आहे तिथं बेड बनवले. आणि नंतर काय केलं, जिथं आपली जमीन बा पाणी धरत नाही तिथं 1.5x2 अंतर बनवून त्याला नंतर सरी मारली. म्हणजे त्याला पण बेडवरच घेतलं सोयाबीनला, पण ते डवरणीनं म्हणजे सुरुवातला बेड नाही केले त्याला. त्याच्यावरच नंतर काय केलं, एसआरटी पद्धत आम्ही सोयाबीन काढून घेतला आणि त्याच बेडवर डॉलर हरभरा टोकन करून आम्ही ते पॉवर व्हीडर आमच्याकडे दोन ते पॉवर व्हीडरला थोडी सरीमध्ये चालून ते माती मोडून त्याला फ्रेश करून आणि दाणे झाकून गेले. आणि ती टोकनची पद्धत अशी असते आमची, पहिले बैलाच्या पेरणी यंत्रात आम्ही समोर खत पेरून घेतो. सोयाबीनच्या वेळेस खत समोर पेरतो आणि नंतर टोकन करतो समजा 2-3 तासानंतर. कारण काय होते, सोयाबीनच्या वेळेस जमीन ओली राहते तर त्यावेळेस ते टोकनचे ते त्याच्यात माती जाते आणि ते बंद पडते. त्याच्यामुळे मग थोडं वापसा असल्याशी चालत नाही. आणि हरभऱ्याला आम्ही डायरेक्ट बैलाच्या पेरणी यंत्रालाच ते टोकन बांधतो. हा, म्हणजे ते एक म्हणजे मेहनत वाचते आणि कमी टायमात काम होते हरभऱ्याच्या वेळेस.
0: यासोबत कीड आणि रोग व्यवस्थापन एक मोठा प्रश्न असतो, तर आपण कसं काय नियोजन करता?
1: सुरुवातील विष प्रक्रियापासून सुरुवात करायची सर, ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण सुरुवात जर फेल झालो तर मग शेवट फेलच होणार. मला बरेचसे शेतकऱ्याचे कॉल येतात की बा आमच्या हरभऱ्यांवर लागले सुरुवातीपासून हे झालं. ते काय, आपले शेतकरी डायरेक्ट बियाणं आणतात आणि पेरून टाकतात, त्याच्यामुळे ते जमिनीतली बुरशी त्याला लगेच सुरुवात करून देते.
0: पद्धत रासायनिक आहे की सेंद्रिय?
1: नाही, दोन्ही पण वापरतो. हरभऱ्याला मी काय करतो, येवर गोल किंवा असं एखादं चांगल्यातलं बुरशीनाशक घ्यायचं, त्याची बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर मग टायपोड्रामा जीवाणू कल्चर हे ते लावून त्याच्यानंतर.
0: आपल्याला सुद्धा असा कुठला पुरस्कार मिळाला आहे का?
1: आतापर्यंत स्पीक स्पर्धेमध्ये मला जवळपास 5 पुरस्कार भेटले सर.
0: अरे वा, त्याच्याबद्दल सांगा आम्हाला.

0: कुठले पुरस्कार होते?
1: हरभऱ्यामध्ये लोणार तालुक्यातून 2 नंबर आलो होतो मी, आणि मागच्या वर्ष सोयाबीन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 2 नंबर वर मी.
0: वा वा वा.
1: आणि यावर्षी आता 1-15 पर्यंत जाईल, यावर्षी मी भाग घेतला होता. मी सांगतात की बा जिल्हा लेवलला गेलेलं आहे नाव म्हणून.
0: खूप छान.
1: जाहीर व्हायचा बाकी. आणि आमचे खासदार साहेब म्हणजे वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र पुरस्कार त्यांनी दिला होता.
0: एक अजून एक मोठा प्रश्न असतो सगळ्यांपुढे की विक्री कशी करावी, कारण आजकाल ब्रँडिंग वगैरे करून प्रक्रिया उद्योग करून पण बऱ्याचशा गोष्टी विकल्या जातात, तर आपणही असं काही करता का?
1: त्याच्यात एक सर, आता सगळ्यात महत्वाचा माझा फायदा म्हणजे कसं आहे, शेतकरी संपर्कात असल्यामुळे माझ्या पिकाची कसं आहे क्वालिटी असते. अद्रक मध्ये मी निरोगी ज्या वर्षी प्लॉट राहिला मा त्या वर्षी पूर्ण बियाण्यालाच जातो अद्रकचा. तर यावर्षी जवळपास 100 शेतकरी घेणे जे जुने अद्रक लावगडवाले त्यांना त्याचं सगळं नॉलेज असते की बघ कोणता प्लॉट निवडायचा काय असते. अद्रकवाले काय करतात, ज्यावेळेस प्लॉट हिरवा आहे त्यावेळेस पाहणी करतात आणि तिच्यात सरड मर आहे का हे पाहतात. तर जवळपास यावर्षी माझं अद्रकचं बियाणं जवळपास पूर्ण बियाण्यालाच जाणार, 300-350 क्विंटल माल निघाल यावर्षी. तर ते असा फायदा होतो म्हणजे शेतकरी जोडे जातात त्यांचा फायदा होतो आणि आपला फायदा होतो. आणि सोयाबीन मध्ये बिन काय होते, मी आता यावर्षी पण ना भेटलं दिलेली नाही, कारण शेतकऱ्यांचे फोन आलेले की बा आम्हाला हे बियाणं ठेवा ते बियाणं ठेवा. मग आपण काय करतो, समजा बा मार्केट आता सध्या बिजवाईचं जे भाव आहेत 62-65 पर्यंत आहे जे, तर आपण 62 त्यांना घरूनच देऊन टाकणार. तसे मार्केटचे भाव 5,000 पर्यंत आहे समजा कोणते हे आपले जनरल, पण बिजवाईचा मार्केट थोडं एक्स्ट्रा राहते ते फायदा होतो. आणि डॉलरच्या नाही पण तोच फायदा होतो माझा की शक्यतो बियाण्याला शेतकरी नेतात आणि त्यांना जर आपण फ्रेश करून व्यवस्थित भेसळ न देता त्याची काळजी करायची थोडी.
0: आपल्या अनुभवावरून इतक्या वर्षांच्या, आजकाल जे नवीन शेतकरी आहेत की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे किंवा युवा मंडळी आहे जी शहराकडे धाव घेत आहेत शेती क्षेत्राकडेच दुर्लक्ष होत आहे, अशा युवा मंडळींना किंवा नव्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल?
1: सर माझं तरी वैयक्तिक मत आहे, मी आता जवळपास पहिले थोडं साधारण होतं पण या 4-5 वर्षातला जो अनुभव घेतला मी, तर शेती सारखा पैसा कशातच नाही. म्हणजे आता माझं यावर्षी अद्रकचं उत्पन्न मी तुम्हाला सांगतो आता 8,000 बुकिंग केली जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना. भाव ते म्हणले का काही असो कमी असो जास्त असो म्हणलं तुम्हाला रिक्से पण ठीक आहे. आता माझा जर 300 क्विंटल माल समजा 2 एकरातला जर 8,000 विक्री झाला तर सर याच्यापेक्षा पैसे कशाचे होणार तुमचे खर्च वजा जाता. जर मला 20 लाख 2 एकर मध्ये राहिले तर फक्त काय थोडं खर्च मी येतो, मी शेणखत माझ्याकडे कमी असतंय तर मी शेणखत वगैरे घेणं बाहेरचं येते. शेतीवर खर्च पण आहे म्हणा आणि खर्च केला तर तो योग्य केला गेला पाहिजे. आता लोक काय करतील शेणखत आणतील कुजेल नसेल तेच टाकून देतील थोडे पैशाकडे पाहायचं. मी आता जवळपास आता सध्या शेणखत घेऊन ठेवलो सर, तर ते जवळपास आता 10-15 किलोमीटर अंतर आहे आमच्या गावापासून. मला पटलं की मी बरेचसे शेणखताचे उकळडे पाहिले तर तिथे एक ठिकाणी मला पटलं की बा हे कचरा नाही कुजेल आहे असं घेऊन टाकलं आणि आताच मी त्याला आणून टाकणार आणि त्याच्यावर प्रक्रिया करून नंतरच शेतामध्ये टाकणार अशी सुरुवात आहे शेतीची.
0: छान सर, आपल्या पुढील योजनेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत बोलून खूप छान वाटलं.
1: माझी मुलाखत घेतल्याबद्दल
0: धन्यवाद सर.

प्रार्पण मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांची मुलाखत ऐकलीत. तर मंडळी या सोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं. सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: पिंगळीचं भांडण जमलं र पिंगळा पिंगळीचं भांडण जमलं घर चाळती झाडावर ओपण फिरू घर घर
1: शाहीर निवृत्ती पवार आणि सहकलाकारांनी गायलेलं हरीश रणपिसे यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच माझा आवार माझा शिवार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
4: श्रोते हो मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
5: ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
5: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
5: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
6: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तुम्ही सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायचं, तांड्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसकरून खायचं.
4: अच्छा.
6: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा.
4: अच्छा.
6: दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
5: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
5: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
5: अमृत कलश.
7: चार पायांवरून 2 पायांवर उभा

0: दगडी हत्यारा घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे।
1: रात्रीचे 8:05 होत आहेत, थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला। प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं। जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला। कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजरवासी यांचा त्यात समावेश होता। राज्यातले प्रगतीशील शेतकरी श्रीरंग देवबालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन भूतेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं। याबाबत प्रतिक्रिया देताना भूतेगुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय उर्दू संघराज्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो।
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया

0: याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: To shield citizens

0: 26-27 because of this one decision.
1: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत.

0: इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. हुमूरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: लोकसंगीत.

ज्ञानरत्न बोराडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत भावधारा.

हे गीत रमेश अणावकर यांचं होतं आणि गायक होते प्रशांत काळुंद्रेकर. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

यांनी गायलं होतं आणि याबरोबरच वाहोधारा कार्यक्रम आता संपला. पावणे 9 वाजता आहेत. सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9 वाजता न्यूज एट 9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता पब्लिक स्पीक, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण आता बंद होत आहे.

अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.